कपालभाती हा प्राणायाम केल्यामुळे कपाल म्हणजे मस्तकावर, भाती म्हणजेच तेज आणि ओज वाढतं. कपालभातीची कृती भस्रिकेपेक्षा थोडीशी वेगळी आहे. भस्रिकेत श्वास आणि उच्छ्वास समान रूपाने घेतले जातात आणि सोडलेही जातात, तर कपालभाती करताना शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडण्यावर भर दिला जातो. तेव्हा प्रथम मध्यम गतीने श्वास घ्या आणि जलद गतीने शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा. श्वास घेण्याची क्रिया शक्य तितकी सहजपणे करा आणि पूर्ण एकाग्रता मात्र श्वास बाहेर सोडण्यातच करा. हे करताना आपल्याला जाणवेल की आपलं पोटही आकुंचन आणि प्रसरण पावत आहे. रोज 3 मिनिटं हा प्राणायाम अवश्य करायलाच पाहिजे. सुरुवातीला कपालभाती प्राणायाम करताना जेव्हा जेव्हा थकवा वाटेल तेव्हा तेव्हा मधून मधून थांबा. 1 ते 2 महिन्यांच्या सरावानंतर हा प्राणायाम तुम्ही न थांबताही करू शकाल. सुरुवातीला कदाचित कंबर आणि पोटात दुखेल, पण सरावामुळे ते हळूहळू बंद होईल. संकल्प ऐकत असताना शांत डोळे मिटून कपालभाती चालू ठेवा. कपालभाती प्राणायाम करताना मनामध्ये असा विचार आणा, माझ्या प्रत्येक उच्छ्वासाबरोबर माझ्या शरीरातील जो काही रोग आहे तो, आणि त्याचबरोबर काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, ईर्षा, राग, द्वेष इत्यादी सर्व विकार बाहेर पडत आहेत अशी भावना मनात ठेवून उच्छ्वास सोडा. आपल्याला नक्कीच फायदा होईल. कपालभातीमुळे मस्तकावर आणि चेहऱ्यावर तेज, ओज आणि सौंदर्य वाढतं. सर्व कफरोग, दमा, श्वास, ॲलर्जी, सायनस असे रोग नाहीसे व्हायला कपालभाती प्राणायाम खूपच सहाय्य करतो. हृदय, फुफ्फुस आणि मस्तकाचे रोगही दूर व्हायला मदत होते. लठ्ठपणा, मधुमेह, गॅस, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, किडनी आणि प्रोस्टेट संबंधीचे रोग निश्चितपणे दूर होतात. आपल्या शरीरातील चक्रांचं शुद्धीकरण होऊन समस्त चक्रांमध्ये एक दिव्य शक्ती संचारू लागते. मन स्थिर, शांत आणि प्रसन्न राहतं. नकारात्मक विचार नाहीसे होतात. कपालभाती प्राणायाम रोज किमान 3 ते 5 मिनिटं अवश्य करायलाच पाहिजे. जुन्या किंवा असाध्य रोगांनी पीडित व्यक्तींनी 15 मिनिटं आणि स्वतःच्या ताकदीनुसार यापेक्षाही जास्त काळ हा प्राणायाम करावा. त्यासाठी या ध्वनिमुद्रिकेच्या शेवटी दिलेल्या संगीतावर रोज सराव करा. तिसरा अजून एक महत्वपूर्ण प्राणायाम म्हणजे अनुलोम विलोम प्राणायाम. अनुलोम विलोम प्राणायाम सुरू करताना अंगठ्यानी उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास हळूहळू आत घ्या. मग मध्यमा आणि अनामिकेने डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. आता त्याच नाकपुडीने हळूहळू श्वास आत घ्या. आता अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा आणि डाव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

ही एक प्रक्रिया पूर्ण झाली. असा साधारण 3 मिनिटं आपण अनुलोम विलोम प्राणायाम करणार आहोत. आपल्या शक्तीनुसार श्वासोच्छ्वासाची गती मंद, मध्यम किंवा जलद करा. थकवा येईल तेव्हा थोडा वेळ आराम करा, थकवा गेला की पुन्हा करा. हा प्राणायाम करताना मनात विचार करा की माझा पूर्ण देह दिव्य प्रकाशाने दैदिप्यमान होत आहे. सर्व शक्तिमान परमेश्वराच्या दिव्य शक्तीची चहूबाजूंनी वृष्टी होत आहे. हा प्राणायाम करताना प्रत्येक श्वासोच्छ्वासाबरोबर मानसिक रूपाने ओमचं चिंतन आणि मनन करा.

त्यामुळे आपलं मन ध्यानाच्या उन्नत अवस्थेसाठी योग्य प्रकारे तयार होतं। अनुलोम विलोम प्राणायामाचा सर्वात मोठा लाभ म्हणजे ह्यामुळे शरीरातील सर्व नाड्या शुद्ध होतात, त्यामुळे देह पूर्णपणे निरोगी, कांतिमान आणि बलिष्ठ होतो। संधिवात, आमवात, स्नायूंची दुर्बलता असे वातरोग, मूत्ररोग, धातुरोग, आम्लपित्त, शीतपित्त असे पित्तरोग आणि सर्दी, जुनपडस, सायनस, दमा असे कफरोग दूर व्हायला खूपच मदत होते। नकारात्मक विचार जाऊन सकारात्मक विचारात वाढ होते, तसंच आनंद, उत्साह, चैतन्य यांची प्राप्ती होते। अनुलोम विलोममुळे संपूर्णतः तन, मन, विचार आणि संस्कार यांची शुद्धी होते। देहाचे सर्व रोग नाहीसे होऊन आणि मनही शुद्ध होऊन ओंकाराच्या ध्यानात आपण लीन होऊ लागतो। ह्या प्राणायामाच्या सरावासाठी अखेरीस दिलेल्या संगीताचा अवश्य वापर करा। शेवटचा प्राणायाम करूया, भ्रामरी। श्वास पूर्णपणे आत घेऊन दोन्ही अंगठ्यांनी दोन्ही कान बंद करा। अनामिका आणि मध्यमा या दोन बोटांनी दोन्ही डोळे हलके दाबून बंद करा आणि तर्जनीने भुवयांच्या वर थोडा दाब द्या आणि मनामध्ये ओंकाराचं चिंतन आणि मनन करत, भ्रमराप्रमाणे गुंजन करत हुंकाराच्या रूपात श्वास बाहेर सोडा। माझ्यासोबत ही क्रिया करा।

भ्रामरी प्राणायाम करताना मनामध्ये विचाराणा की माझ्यावर परमेश्वर कृपा, करुणा, शांती, आनंद यांची वृष्टी करत आहे. या शुद्ध भावनेने हा प्राणायाम केल्यामुळे एक दिव्य ज्योतिपुंज आपल्या आज्ञाचक्रात प्रकट होतो आहे अशी जाणीव तुम्हाला होईल आणि मन आपोआप ध्यानाकडे स्थित होईल. भ्रामरी प्राणायामामुळे मनाची चंचलता दूर होते, तसंच मानसिक तणाव, उत्तेजना, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा रोगांमध्ये सुद्धा भ्रामरी अत्यंत लाभदायक आहे. हा प्राणायाम कमीत कमी 3 वेळा करा. जास्तीत जास्त 11 ते 21 वेळा आपण भ्रामरी करू शकतो. रोज किमान एवढा वेळ प्राणायाम करणं हे अत्यंत आवश्यक आहे. अजून जास्ती सरावासाठी पुढे दिलेल्या संगीताचा जरूर वापर करा. त्याने आपलं आयुरारोग्य अत्यंत सशक्त, आनंदी, उल्हसित आणि तेजानं भरलेलं राहील. हरिओम.

मंगल ध्वनि। श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भोपाळ्या अभंग भक्ती गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि। प्रस्तुती भक्ती सुधा।

आता ऐकूया रविवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे यशवंत देव यांचं आणि स्वर आहे सुधीर फडके यांचा.

ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंगरचना. संगीत आहे राम फाटक यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तिसुधा.

संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.

आजचं नक्षत्र आहे धनिष्ठा नक्षत्र। आज भानुसप्तमी आहे। ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन। देवभक्ती सुलभ कशी होईल? देवभक्ती करणं हे भगवंत प्राप्तीचं एक साधन असून माणसाची बुद्धी आणि श्रद्धा दोन्हीही सात्विक पातळीवर असतील तर भगवंत प्राप्ती होते। पण सगळ्यांचीच बुद्धी आणि श्रद्धा सात्विक असतीलच असं नाही। मग त्यांना भगवंत प्राप्ती कशी होणार? किंवा त्यांची बुद्धी आणि श्रद्धा सात्विक कशी होईल जेणेकरून त्यांना सुलभतेने देव भेटेल? यावर विचार करून लोकमान्य टिळक गीता रहस्यात म्हणतात, सत्वस्थ पूजिती देव यक्ष राक्षस राजस प्रेते आणि भूते खेते पूजिती लोक तामस। श्रीमद भगवद्गीतेत भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे सात्विक श्रद्धेच्या व्यक्ती देवावर, राजस श्रद्धेच्या व्यक्ती यक्ष आणि राक्षसावर आणि तामस श्रद्धेच्या व्यक्ती भूतपिशाच्यादिकावर विश्वास ठेवतात। यावर कोणी म्हणतील की देव देवळात असतो हे ठीक, पण यक्ष राक्षस किंवा भूतपिशाच्य सहजी कुठे दिसतात? तर यावर प्रतिपादन असं, जरी यक्ष राक्षस किंवा भूतक हेत समोर दिसत नसली तरी त्यांच्यासारखी प्रवृत्ती असलेली माणसं समोर काय कमी आहेत का? मग राजस आणि तामस श्रद्धा असलेले लोक अशा माणसांच्या सांगण्याला सहजी बळी पडतात। ज्यांची बुद्धी सात्विक नसते अशांची श्रद्धा भलत्याच गोष्टींवर बसते। म्हणजेच बुद्धी जर सात्विक नसेल तर श्रद्धेचं रूपांतर अंधश्रद्धेत व्हायला वेळ लागत नाही। म्हणूनच गुरु उपदेश एकच असला तरी सर्वांनाच देव भेटतो असं नाही। सद्गुरु सर्वांना एकच नाम देतात पण त्याचा परिणाम मात्र एकच नसतो। कारण जशी ज्याची श्रद्धा तसा त्या नामाचा त्याच्यावर परिणाम होतो। तेव्हा प्रथम बुद्धी आणि श्रद्धा उपजत जशा आहेत तशा त्या स्वीकारून जर भक्ती करायला सुरुवात केली तर हळूहळू त्या दोन्हीचं शुद्ध म्हणजे सात्विकतेत रूपांतर होतं का नाही हा प्रश्न आहे। 12व्या भक्तियोगाच्या अध्यायात भगवंतांनी याचं होकारार्थी असं उत्तर दिलेलं असून यासंबंधी मार्गदर्शन केलं आहे। त्याचा गीता रहस्यातला श्लोक असा, मन माझ्यात तू ठेव बुद्धी माझ्यात राख तू म्हणजे मग निशंक मीची होशील तू स्वये।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोते हो, आता आपण ऐकूया संत भानुदास महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर अनुराधा कुबेर यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण. भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम 7 जून. नित्य नेम म्हणजे काय? नित्य नेम म्हणजे काय? नित्याचा जो नियम तो खरा नित्य नेम होय. नित्य कोण? जो कधीही बदलत नाही तो. याचा अर्थ जो पूर्ण शाश्वत आहे तोच खरा नित्य होय. म्हणून नित्य म्हणजे भगवंत समजावा. त्याचा नियम करायचा म्हणजे काय करायचं? नियम करणे याचा अर्थ नियमन करणे, निग्रह करणे, वश करून घेणे, स्वाधीन ठेवणे हा होय. आपलं मन भगवंताच्या स्वाधीन करणे, त्याच्या ठिकाणी ते नेहमी ठेवणे, याचं नाव नित्य नियम होय. आजच्या आपल्या मनाच्या अवस्थेमध्ये ते सर्वस्वी भगवंताच्या स्वाधीन करता येत नाही आणि हा देह जड अशाश्वत असल्यामुळे देहाने नित्य आणि शाश्वत अशा भगवंताचा नियम घडणे शक्य नाही. म्हणून देहाने घेता येत असून देहाच्या पलीकडे असणारं आणि सूक्ष्म असल्यामुळे भगवंताशी शाश्वत संबंध असणारं असं भगवंताचं नाम अखंड घेणे हा आपला खरा नित्य नियम आहे. इतर सर्व गोष्टी, शास्त्रांची बंधनं, पोथी वगैरे वाचणं, स्नान संध्यादी नित्यकर्म वगैरे पाळावी, पण त्याचा हट्ट किंवा आग्रह असू नये. कोणत्याही अवस्थेमध्ये भगवंताचं नाम मात्र सोडू नये, एवढाच हट्ट क्षम्य आहे. शुद्ध भावनेने नाम घेतलं की भगवंत दर्शन देतो. शुद्ध भावनेचं फळ फार मोठं आहे. पुष्कळ वेळा गरीब आणि अशिक्षित लोकच या बाबतीत श्रेष्ठ असतात. आपण नाम घेत जावं, नामाने भावना शुद्ध होत जाते. खरं म्हणजे मनुष्याला जिवंत राहण्यासाठी हवेची जितकी जरुरी आहे तितकीच, किंबहुना त्याहूनही जास्त जरुरी परमार्थामध्ये भगवंताच्या नामाची आहे. भगवंताच्या नामाशिवाय न राहण्याचा संकल्प प्रत्येक माणसाने केला पाहिजे. भगवंत हट्टाने किंवा उगीच केलेल्या कष्टाने साध्य होत नाही, तो एका प्रेमाने वश होतो. प्रेमामध्ये हट्ट आणि कष्ट झाले तर शोभतात आणि हिताचे होतात. आपण भक्तांचे प्रेम न पाहता त्यांचा हट्ट आणि कष्ट तेवढे पाहतो. जो मनुष्य 3.5 कोटी रामनामाचा जप करील त्याला भगवंताच्या प्रेमाचा अनुभव आल्या वाचून राहणार नाही. शंका या फार चिवट असतात, त्या मरता मरत नाहीत. शिवाय काही शंका आचरणाने आणि अनुभवानेच नाहीशा होतात. म्हणून मनात शंका असल्या तरी नाम सोडू नये. सतत नाम घेत गेल्याने मन स्वच्छ होत जातं आणि सर्व शंका आपोआप विरून जातात. लंकेमध्ये रावणाच्या बंदिवासात अशोकवनात सीता असताना तिच्या सान्निध्याच्या प्रभावामुळे तिथली झाडं, पक्षी, दगड या सर्वांना रामनामाचं प्रेम लागलं होतं असं वर्णन आहे. रामनामाचं प्रेम आणि भगवंताचं प्रेम ही दोन्ही एकच आहेत. नामात शेवटचा श्वास गेला पाहिजे, ह्यातच जीवनाचं सर्वस्व आहे. ध्रुवासारखी नामावर निष्ठा पाहिजे. प्रत्यक्ष भगवंत समोर आले तरी त्याने नाम सोडलं नाही. श्रीराम

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. ऐकूया संत गोरा कुंभार यांची अभंग रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर सुहास शामगावकर.

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंगरचना. संगीत आहे विलासबुवा पाटील यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता।

0: परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन। दासवचन भक्तिसोधावरून ऐका रोज सकाळी 10 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।
1: श्रोतेहो भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या। आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुर आरोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353530।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी, प्रस्तुती भक्तीसुधा. आता ऐकूया श्री मुक्तेश्वर महाराज यांची अभंग रचना. संगीत आहे बाळ बर्वे यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया प्रवीण दवणे यांची गीतरचना. संगीत आहे नंदू होनप यांचं आणि स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

आता ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे विश्वनाथ मोरे यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंग रचना. संगीत आहे मास्टर कृष्णराव यांचं आणि स्वर आहे पंडित राम मराठे यांचा.

श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30।

0: भक्ती सुधा रेडिओ वरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्रीवल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6:00.
0: अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7:00. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा।

श्री स्वामी समर्थ। ती वृद्ध स्त्री स्वामींची परमभक्त होती। अगोदरल्या जन्मात ती हरिणी होती आणि केवळ स्वामींची कृपा झाली म्हणून शिकाऱ्यांच्या तावडीतून तिची सुटका झाली हे सर्व लोकांना कळलं आणि सर्वजण आश्चर्यचकित झाले। स्वामींनी त्या वृद्धेला मोक्ष दिला हे तर सर्वांच्या समोरच घडलं होतं। श्री दत्तावतारी स्वामी समर्थ आपल्या ह्या छोट्या गावात त्या वृद्ध स्त्रीला मोक्ष मिळावा म्हणून आले आहेत ह्याची गावाला खात्री पटली। सर्वांना वाटू लागलं की स्वामींनी आता आपल्याच गावात राहावं। रामदासे बुवा म्हणू लागले, स्वामी आता आपण मठाकडे चला, तिथेच कायम वास्तव्य करा, आम्ही सर्वजण तुमची सेवा करू। स्वामी मंदपणे हसले, जागेवरून उठले आणि सर्वांबरोबर मठाकडे चालू लागले। मठापाशी आले, रामदासी बुवांना पुन्हा आश्चर्याचा धक्का। मघाशी आपण कुलूप काढलं होतं, आता हे पुन्हा कोणी घातलं? त्यांनी ते कुलूप उघडण्यासाठी चावी फिरवली, दरवाजा उघडला, सर्वजण मठात शिरले। बघतात तर समोर स्वामी निवांत झोपलेले, कोणालाच काही कळेना। स्वामी आपल्याबरोबर मठात आले, मग स्वामी पुन्हा मठात झोपलेले कसे? रामदासी बुवा गोंधळलेल्या अवस्थेत स्वामींच्या चरणांशी कोसळले। स्वामी त्यांना म्हणाले, अरे तू कुलूप लावून कुठे गेला होतास? जाग आली तर मठाला कुलूप, आम्ही बाहेर कसं पडायचं? स्वामींनी आपल्या अपूर्व लीला दाखवायला सुरुवात केली। स्वामी सर्वत्र आहेत, ब्रह्मांड व्यापी आहेत ह्याची सर्वांना आता खात्री पटली। मग सर्वांनी स्वामींची आरती केली। स्वामींनी आपलं दिव्य तेज परावर्तित केलं, सर्वत्र जणू सूर्य प्रकाश पसरला। स्वामींचं भव्य रूप पाहून सर्वांनी एकमुखाने त्यांचा गजर केला। सर्वजण म्हणू लागले, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, आणि स्वामींभोवती सर्वांनी रिंगण घातलं। पहाट कधी झाली कोणालाच कळलं नाही। सर्वजण स्वामींचा प्रेमळ निरोप घेऊन घरोघरी गेले। स्वामी औदुंबराखाली ध्यानस्थ बसले। त्यावेळी एक गाय त्यांच्या पाठीमागे येऊन उभी राहिली। त्या क्षणी रामदासी बुवांना स्वामींनी एकमुखी दत्ताचं दर्शन दिलं। तो क्षण रामदासी बुवांचा मोक्ष क्षण होता। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो, प्रत्येकालाच आपलं पूर्व प्रारब्ध भोगावंच लागतं। सर्व काही प्रारब्धानुसार घडत राहतं। सुखदुःखाचे वारे सतत वाहतच असतात, आपण ते मनाने कधीच अनुभवायचे नाहीत, तरच प्रारब्धावर मात करता येते। शरीराला जे काही भोगायचं आहे ते भोगू दे, कारण शरीर त्यासाठीच जन्माला आलेलं असतं। आत्मा मात्र अखंड असतो, त्याचा प्रारब्धाशी काहीही संबंध नसतो। म्हणून तुम्हाला कळकळीने सांगतो की शारीर भावनेने

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
0: श्रोते हो, भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353131 30.

श्रोते हो, अधिक मासानिमित्त उपासनेचा विशेष कार्यक्रम सादर करत आहोत, अधिक मास महात्म्य। सुरुवातीला आपण ऐकणार आहोत अधिक मासातल्या आजच्या अध्यायाचं सार, त्यानंतर अधिक मासातल्या पोथीतील आजचा अध्याय, त्यानंतर तिथीनुसार आजच्या अध्यायाची दानाची महती, अधिक मासाची आरती आणि त्यानंतर परमपूज्य स्वामी वरदानंद भारती यांच्या वाणीतून विष्णू सहस्रनाम प्रसारित होणार आहे आणि उपासनेची सांगता 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय या जपाने होणार आहे। निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तिसुधा। तर ऐकूयात अधिक मास महात्म्य।

अधिक मास पोथी अध्याय 22 श्री गणेशाय नमः। भगवान विष्णूंना लक्ष्मी ने आणखी स्नान महात्म्य सांगण्याविषयी प्रार्थना केली तेव्हा भगवान विष्णू आनंदाने म्हणाले, इंदिरे, अधिक मासातील स्नानाचं महत्त्व किती सांगू? त्याच्याविषयी काही कथाच तुला सांगतो। मारवाड देशात गोकर्ण पर्वताजवळ शिवपुरी नामक एका नगरातील ही कथा आहे। ते नगर शंकरांचं आवडतं होतं। नगरवासी जन धर्मशील होते, वेदघोष करणारे होते, भजने, पुराणे, प्रवचने, गीत, गायन इत्यादी धर्मकार्य तिथे सतत चालत होती। त्या नगरात विप्रदास नावाचा एक शूद्र आपल्या स्त्रीसह राहत होता। ते दाम्पत्य सेवाव्रती आणि धर्मशील होतं। गोकर्ण पर्वताच्या पायथ्याला सारणेश्वर नावाचं शिवलिंग होतं। तिथेच जवळ गोकर्णी नामक नदी वाहत होती। त्या गोकर्णी नदीत त्या विप्रदासाने स्वस्त्रीसह अधिक मासभर प्रत्यही यथाविधी स्नान केलं। शेवटी शिवमंदिरात उद्यापन केलं, ब्राह्मणांना भोजन देण्याची व्यवस्था केली, त्यांचे आशीर्वाद घेतले। तो विप्रदास आपल्या घरी जाण्यास निघाला तो मार्गात 700 प्रेतात्मे अचानक समोरून येताना त्यांना दिसले। त्या प्रेतात्म्यांचा मोठा भयंकर जमाव समोर दिसताच प्रथम भयच वाटलं, पण विप्रदासाच्या दर्शनाचा त्यांच्यावर मात्र विचित्र आणि अद्भुत परिणाम झाला। त्यांची मन स्वच्छ झाली, क्रूर भाव गळाला, त्यातील काही शांत झाले, पण कित्येक भयंकरच दिसत होते। त्यांचे विचित्र देह पाहून विप्रदासाची पत्नी घाबरली आणि तिथल्या पुष्पकुंजात जाऊन लपली। पण विप्रदासाने विचारलं, आपली अशी अवस्था का झाली? तेव्हा पिशाच्यांनी आपली सर्व पापे त्याला सांगितली। विप्रदासाला त्यांची दया आली। त्याने आपल्या मासभरच्या स्नानाच्या पुण्यापैकी 7 दिवसांच्या स्नानाचे पुण्य त्या 700 पिशाच्यांना अर्पण केलं, तेव्हा त्यांचे भयंकर देह तात्काळ अदृश्य होऊन ते दिव्य देह धारण करून स्वर्गात गेले। सौराष्ट्र देशात सोमशर्मा नावाचा ब्राह्मण प्रभास क्षेत्रात राहत असे। तो पुण्यवान होता। कार्तिक स्नाने, माघ स्नाने, अधिक मास स्नाने अशी तो नेहमी करत असे। तो असाच स्नान करून परत चालला असता वाटेत महाभयंकर राक्षस समोर आला। योगायोग असा की त्या राक्षसाचा या विपराला कोणताही उपद्रव होऊ शकला नाही। तेव्हा तो राक्षस विपराला शरण आला। त्या विप्राने आपल्या एका स्नानाचे पुण्य त्याला दिले, तेव्हा तो राक्षस मुक्त होऊन स्वर्गात गेला। भगवान विष्णूंनी ह्या कथा लक्ष्मीला सांगितल्या। ओम नमो भगवते वासुदेवाय।

वर्तले सप्तशत महाक्रूर प्रेत अधिक मास प्रभावे झाले मुक्त ती कथा अत्यंत अद्भुत सांगतो सम

क्षत्रिय वैश्य शूद्र संपूर्ण स्वाचार संपन्न वर्तती। तैसेची अन्य जातीचे लोक सत्यवादी असती सकळी

अधिक मास महात्म्य या अधिक मासाच्या दैनंदिन उपासनेमध्ये तिथीनुसार दानाचं महत्त्व आपण जाणून घेणार आहोत. आपण दर तिथीला एक अध्याय वाचत आहोत. आजच्या तिथीला आपण 22वा अध्याय ऐकला. या अध्यायाची दानाची महती अशी, अधिक मासाची पोथी महिन्याभरात कोणत्याही 7 दिवसात किंवा 3 दिवसात किंवा रोज एक अध्याय ह्याप्रमाणे वाचावी आणि मासांती एका विपराला भोजन आणि दक्षिणा दान द्यावी. ओम श्री विष्णवे नमहा. आता ऐकूयात अधिक मासातील पुरुषोत्तमाची आरती.

श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवणयज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता ऐकूयात समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

समर्थ आपण दासबोध पाहतो आहोत. आज चौथा दशक आणि पहिला समास पाहणार आहोत. मागच्या वेळेला आपण पाहिलं 3 दशक 10 समास मध्ये संसाराचं स्वरूप कसं आहे हे समर्थाने सांगितलं आणि त्या स्वरूपातून त्या दुःखातून बाहेर जर पडायचं असेल तर भगवत भजन करायला पाहिजे असं समर्थ म्हणतात. तेव्हा शिष्यांनी अतिशय म्लान वदनाने समर्थांना प्रार्थना केलेली आहे की भगवत भजन करायचं कसं, तर ते कसं करायचं हे सांगण्यासाठी हा संपूर्ण दशक येतोय. याच्यामध्ये नवविधा भजन म्हणजे नवविधा भक्ती जी आहे ती संबंध आपल्याला एकेका समासातून सांगितलेली आहे. ही मुळात घेतलेली आहे ती श्रवणम कीर्तनम विष्णो स्मरणम पाद सेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम अशी ही जी नवविधा भक्ती आहे ही याच्यामध्ये घेतलेली आहे. तर पहिली भक्ती जी आहे ती आहे श्रवण भक्ती. श्रवणाने सुरुवात होत असते. परमार्थाच्या मार्गावर जायचं असलं, कोणताही विषय आपल्याला समजून घ्यायचा असेल, तर पहिल्यांदा त्याचं श्रवण म्हणजे तो विषय काय आहे हे ऐकावा लागतो, वाचावा लागतो, समजून घ्यावा लागतो आणि मग तो आपल्या आचरणात आणायचा अशा तऱ्हेने त्याची वाटचाल असते. तसं परमार्थामध्ये श्रवणाला विशेष महत्व आहे. समर्थानी तर श्रवणावर स्वतंत्र संपूर्ण समासच लिहिलेला आहे. त्याची सुरुवात इथं आहे म्हणतात श्रवण भक्ती हवी असं त्यांनी म्हटलंय. तर ह्याच्यामध्ये या समासात श्रवण भक्ती म्हणजे कोणत्या विषयाची करायची, कशा तऱ्हेनं करावी हे सर्व ह्याच्यात सांगितलंय. म्हणून या समासाला सुद्धा ते म्हटलेलं आहे की ह्याच्यामध्ये कीर्तन पुढच्या समासात म्हटलंय, कीर्तन भजन निरूपण याचं सगळं श्रवण व्हायला पाहिजे. ह्यात ते काय म्हणतात ते आपण बघूया. श्रोत्यांनी पुसिले बरवे, श्रोत्यांनी विचारलं भगवत भजन कैसे करावे असा प्रश्न विचारला असल्यामुळे समर्थ त्यांना सांगतायत नवविधा भजन सत्शास्त्री बोलिले. शास्त्रामध्ये जे नवविधा भजन सांगितलेलं आहे ते आपण आता ऐकणार आहोत. प्रथम भजन ऐसे जाण हरिकथा पुराण श्रवण नाना अध्यात्म निरूपण ऐकत जावे. हरिकथा श्रवणही करायचंय आणि अध्यात्माचं निरूपणही करायचंय. केवळ संतांची चरित्र, भगवंतांची चरित्र, त्यांच्या लीला एवढंच पुरेसं नाहीये. हे सगुणाविषयीचं झालं, परंतु त्याच्या जोडीनं आत्मचर्चा अध्यात्म श्रवण हे अत्यंत आवश्यक आहे. कारण ही जे महापुरुष हे जे होऊन गेलेले आहेत अवतारी पुरुष, त्यांनी ज्याच्यासाठी जन्म घेतला, जे काही अध्यात्म ज्ञान लोकांना कळावं यासाठी त्यांनी आपल्या लीला चरित्रातून आपल्या उपदेशातून लोकांना सांगितलेलं आहे, ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. म्हणून श्रवण करावं असं म्हटलेलं आहे. अवांतर गोष्टी आपण ज्या ऐकत असतो तेव्हा त्याला श्रवण असा शब्द वापरला जात नाही, नुसतं ऐकावं असं म्हटलं जातं. पण श्रवणामध्ये ऐकल्यानंतर मनन चिंतन त्याचा निधिध्यास जीवनामध्ये ते उतरवणं इथपर्यंत त्या श्रवणामध्ये येत असतं. म्हणून पहिल्यांदा काय श्रवण करावं आणि काय करू नये हे आपण समजून घेऊया. कर्म मार्ग, उपासना मार्ग, ज्ञान मार्ग, सिद्धांत मार्ग, योग मार्ग, वैराग्य मार्ग ऐकत जावे. भगवद्गीतेमध्ये देखील कर्मयोग सांगितला, भक्तियोग सांगितला, ध्यानयोग सांगितला आणि ज्ञानयोग सांगितला. 4 मार्ग सांगितले आणि त्या मार्गाच्या अंगाने जीवाचा शिवाशी योग कसा साधायचा ते सांगितलंय. तसंच ह्याच्यामध्ये श्रवण जे सांगितलं आहे ते कर्माचं श्रवण सांगितलंय. कर्म मार्ग जो आहे ह्याच्यामध्ये कर्म कसं करायला पाहिजे, उपासना कोणती करायला पाहिजे, उपासनेचा परिणाम काय होतो आहे, ज्ञान म्हणजे नेमकं काय आहे, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान कसं आहे ते सांगितलं, योग मार्ग कसा आहे. वैराग्याशिवाय परमार्थाच्या मार्गावर आपल्याला जाताच येत नाही, त्यामुळे वैराग्य म्हणजे नेमकं काय आहे आणि ते वैराग्य अंतरात कसं बिंबलं पाहिजे हे सगळ्या गोष्टी ह्या ग्रंथात आलेले. नाना व्रत काय आहेत, नाना तीर्थ काय आहेत, नाना दान काय आहेत, त्यामुळे तीर्थ व्रत दान यांचं महात्म्य काय आहे, परमार्थामध्ये त्याला कितपत महत्व आहे हे सगळं सांगितलंय. शिवाय आहार कसा पाहिजे, साधक जर असेल तर त्याचा आहार विहार हा शुद्ध पाहिजे. काहीही खातो, कुठेही खातो, कुणाच्याही हातचं खातो, केव्हाही खातो असं जर असेल तर त्याच्यानं साधनाच होणार नाहीये. त्यामुळे हे सर्व जी पथ्य आपण म्हणतो या मार्गावरची त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय दुग्धाहार, निराहार, फळाहार, पर्णाहार, तृणाहार
असे नाना प्रकारचे आहार सांगितले आहेत. त्यात कुठेही वेडेवाकडा आहाराचा उल्लेख देखील नाही. याचा अर्थ तो सर्व आहार जो आहे रजोगुण तमोगुण वाढवणारा हा वर्जस सांगितलेला आहे. साधना करायची म्हटल्यानंतर ही पथ्य सगळी आवश्यकच आहेत. पुढच्या त्या ओवीमध्ये म्हणतात, उष्णवास जळवास शीतवास अरण्यवास भूगर्भ आणि आकाशवास कैसे ते असावे. साधना करायची असं म्हटल्यानंतर कुठं राहायला पाहिजे, त्याचा निवास कुठं पाहिजे, कुठल्या तरी ठिकाणी जाऊन राहिलाय, अपवित्र ठिकाण आहे, आजूबाजूला अपवित्र वातावरण आहे, खूप लोकांची गर्दी आहे, असं जर असेल तर साधना होणार नाही आहे. त्यामुळे काही मंडळी साधनेसाठी अरण्यात जाऊन राहतात, कुणी कडक साधना करण्यासाठी आजूबाजूला वन्नी पेटवतात, त्याच्यामध्ये बसतात. काय करायला पाहिजे हे सांगितलेलं आहे. नाना पिंडांची रचना, नाना भूगोल रचना. व्यवहारात देखील आपण अनेक प्रकारचं ज्ञान घेत असतो. खगोलशास्त्र आहे, भूगोलशास्त्र आहे, वैद्यकशास्त्र आहे. जे जे काही ह्या देहाला लागलेले आहेत किंवा विश्वामध्ये ज्या ज्या काही वनस्पतींच्या आहेत, अनेक गोष्टी आपण समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो. तसं समर्थ इथं सांगतात, कोणकोणते विषय हे माणसाच्या कानावर पडत असतात आणि माणसामध्ये जिज्ञासू वृत्ती असल्यामुळे अनेक विषय समजून घेण्याचा तो प्रयत्न करत असतो. म्हणून पिंड ज्ञान, तत्वज्ञान, भूगोल रचना, सृष्टीची रचना, चंद्र सूर्य तारा मंडळे, ग्रह मंडळे, स्वर्ग पाताळ कैसी ते ऐकावी, ऐकून घ्यावी काय काय सांगितलंय त्याप्रमाणे. ब्रह्मा विष्णू महेश स्थाने, अष्टदिग्बाळांची स्थाने, त्याच्याच बरोबर 14 विद्या, 64 कला, नाना वल्ली, नाना औषधी, नाडी ज्ञान, सगळं ऐकावं असं त्यांनी म्हटलेलं आहे. कोणत्या दोषाने कोणता रोग होतो तो जाण्यासाठी काय करायला पाहिजे, त्याचबरोबर कैशा नवविधा भक्ती, हा परमार्थाचा प्रांत सुरू झाला. संसारातल्या काय काय गोष्टी आहेत त्याही त्यांनी सांगितल्या. त्याचबरोबर नवविधा भक्ती, चतुर्विधा मुक्ती आणि कैसी पाविजे उत्तम गती ते ऐकावे. जीवाला जर उत्तम गती पाहिजे असेल, ऊर्ध्व गती पाहिजे असेल, या सर्वातून बाहेर पडायचं असेल तर काय करायला पाहिजे. त्यामुळे मुक्ती ज्या चतुर्विधा सांगितल्या आहेत, स्वरूपता, समीपता, स्वरूपता आणि सायोज्यता, या चार मुक्ती कशा आहेत त्याही समजून घ्याव्या. पिंड ब्रह्मांडाची रचना समजून घेतलं पाहिजे. कशासाठी समजून घ्यायचं, तर ज्याच्यातून आपल्याला बाहेर पडायचं आहे त्याचं जर आपल्याला ज्ञान झालं तर त्याच्यातून कसं बाहेर पडायचं हे आपल्याला कळू शकतं. म्हणून पिंड ब्रह्मांडाची रचना, नाना तत्व विवंचना, सारा सार विचारणा, काय सार आहे काय आसार आहे, जे जे दिसत आहे ते आसार आहे, जाणार आहे, कारण यद दृष्टम तन नष्टम असं म्हटलेलं आहे. त्यामुळे ते दिसत आहे म्हणून त्याला सामान्यतः महत्व दिलं जातं. तसं न करता जे दिसणार आहे ते आसार आहे लक्षात घेऊन, जे दिसत नाही परंतु सार आहे तिकडे आपली दृष्टी वळली पाहिजे. यासाठी सारा सार विचारणा केली पाहिजे. सायोज्यता मुक्ती ही शेवटची मुक्ती असल्यामुळे ती मुक्ती कशी मिळते, मोक्ष कसा पावतो, त्याच्यासाठी नाना मत काय सांगितली आहे ती समजून घ्यायला पाहिजे. वेदशास्त्र पुराण महावाक्याची विवरणे, जी महावाक्य सांगितली आहे, तत्वमसी, अहम ब्रह्मास्मी, ही सगळी जी महावाक्य आहेत ही नुसती पाठ करायची नाही आहेत, घोकायची नाही आहेत, तर त्याचा अर्थ नीट समजून घ्यायचा आहे. म्हणून महावाक्याची विवरणे म्हटलेलं आहे. आणि तनु चतुष्टय निर्शने कैसी ते ऐकावी. स्थूल सूक्ष्म कारण आणि महाकारण हे चार देह जे आहेत ह्याच्या संबंधी माहिती करून घेतली पाहिजे, कारण आपल्याला देहाच्या पलीकडे जायचं आहे. ऐसे हे अवघेचे ऐकावे, समर्थ म्हणतात हे अवघे ऐकावं, परंतु सार शोधून घ्यावं. दिवसभर आपण काय काय काय काय गोष्टी ऐकत असतो पण तो सगळ्या बहुतेक त्या आसार असतात, कारण आसार अशा संसाराविषयी सगळं बोलणं असतं. समाजकारण असो, राजकारण असो, कुटुंबातल्या गोष्टी असो, ज्या काही असतात ह्या सगळ्या आसार असतात. आत्ताच्या क्षणाला जेवढं महत्व आहे तेवढं पुढच्या क्षणाला त्याला राहत नाही. त्यामुळे या सगळ्या गोष्टी ऐकाव्यात, परंतु सार शोधून घ्यावं आणि आसार ते जाणून त्यागावे. इतर गोष्टी आसार आहेत हे जाणून घेतलं पाहिजे आणि त्याचा त्याग केला पाहिजे. ह्याचा अर्थ तात्पुरतं त्याला महत्व असतं, त्याला दीर्घकालीन महत्व नसल्यामुळे त्याच्याकडे फार लक्ष देण्याचं कारण नाही. सगुणाची चरित्रे ऐकावी. संत पुरुष आहेत, अवतारी पुरुष आहेत, त्यांची चरित्र ऐकावी असं म्हटलंय. कशासाठी ऐकायची? ते ज्या पदावर पोहोचले
ज्यामुळे ते अमरत्वाला पावले, जे आपल्याला आदरणीय पूजनीय असे झाले, असं काय त्यांनी आपल्या जीवनात केलं की ज्यामुळे आज ते त्या स्थानावर पोहोचले, कोणती साधना केली, काय उपदेश केला, कसं ते वागले, सगळ्या समाजाची इतरांचा कळवळा त्यांना कसा होता, त्यासाठी त्यांनी तन मन धनाने कसं झिजले, हे सगळं त्या चरित्रातून ऐकलं पाहिजे. नुसतं चरित्र ऐकून पुण्य लागतं अशी जर कुणाची कल्पना असेल तर ती बरोबर नाहीये. नुसतं ऐकून नाही तर त्याच्यातलं आपल्याला काही घेता आलं पाहिजे. मग सगुणाची चरित्रे ऐकावी आणि निर्गुण अध्यात्मे शोधावी आणि निर्गुणाचा देखील बोध करून घेतला पाहिजे. पहिल्यांदा परोक्ष ज्ञानाने, शब्द ज्ञानाने नेमकं निर्गुणाचं स्वरूप काय आहे, त्या निर्गुणाशी एक रूप कसं व्हायचं आहे, हे सगळं पहिल्यांदा नीट समजून घेतलं पाहिजे. म्हणून श्रवण भक्तीची जाणावी लक्षणे ऐसी, श्रवण भक्तीची लक्षणे आहेत. म्हणून सगुण देवांची चरित्रे, निर्गुणाची तत्वे, यंत्रे हे दोन्ही परम पवित्र परम पवित्र आहे. ती ऐकत जावी, पुन्हा पुन्हा ऐकावी, कारण त्याचा परिणाम जेवढा चटकन व्हायला पाहिजे तेवढा होत नाही. कारण चटकन परिणाम होण्यासाठी आपलं चित्त जे शुद्ध असावं लागतं तसं नसतं. पण हे श्रवण केल्याने, त्यातले गुण अंगी वळवण्याचा प्रयत्न केल्याने हळूहळू चित्त शुद्ध होत जात. हरिओम तत्सत. जय जय रघुवीर समर्थ. ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा हृदः कस्य स्विद्धनम्.

श्रोते हो, आताच आपण ऐकलीत समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर आधारित निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, सादर करत आहोत कार्यक्रम भक्ती सुधा सेवा मित्र, कृतज्ञता अभिवादन। श्रोते हो नमस्कार। भक्ती सुधा परिवारातल्या सर्व श्रोत्यांना आमचा सस्नेह प्रणाम। श्रोते हो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ ही केवळ एक सेवा नाहीये, तर ती आपल्या सर्वांची एकत्रित भक्ती साधना आहे। म्हणूनच भक्ती सुधा रेडिओचं उपशीर्षक आहे आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। हा प्रवास आहे साधनेचा। ही साधना अखंडपणे सुरू राहावी, अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी या हेतूने अनेक श्रोत्यांनी भक्ती सुधा सेवा मित्र म्हणून अत्यंत प्रेमपूर्वक स्वयंप्रेरणेने सहभाग नोंदवला आहे। या सर्व सेवा मित्रांचे आम्ही अत्यंत मनपूर्वक आभार मानतो। अगदी लहानशा वाटणाऱ्या योगदानामध्ये सुद्धा खूप मोठा भाव, श्रद्धा आणि समर्पण दडलेलं आहे। आजच्या या साप्ताहिक कृतज्ञता अभिवादनात आम्ही ह्या सेवा मित्रांचं नम्रपणे स्मरण करत आहोत। त्यांची नावं अशी: सुहास देशपांडे पुणे, मोहन गावडे धारवाड, सचिन कुलकर्णी कोल्हापूर, कमलाकर जोशी परभणी, केदार कवठेकर पुणे, नितीन आमले वसई, विष्णू सातपुते वसमत हिंगोली, मुकुंद दिवाकर पुणे, नितीन बारटक्के पुणे, गौरी पटवर्धन पुणे, पुष्पा कुलकर्णी बीड, समीर खेर जबलपूर, मकरंद ताटके, सुनील पवार, संतोष माने, उमेश कुलकर्णी, गोपाळ रामचंद्र चव्हाण, वैशाली कुलकर्णी पनवेल, राजाकाका देशपांडे अहिल्यानगर, रमेश देशपांडे कोल्हापूर, अनिल सांगोडकर गोवा, शरद कुलकर्णी पुणे, पटवर्धन बंधू पनवेल, हर्षदा अकोलकर पुणे, अंबुजा सुलाखे बंगलोर, सौ विजया सुहास काळे पुणे। हे सर्वजण भक्ती सुधाला सेवा मित्र म्हणून दरमहा देणगी देत आहेत। या व्यतिरिक्तही अनेक नावं आहेत की ज्यांनी त्यांचं पूर्ण नाव कळवलेलं नाही आणि गाव देखील कळवलेलं नाही। या व्यतिरिक्त काही भक्ती सुधा सेवा मित्रांनी आपली नावं जाहीर न करण्याची विनंती देखील केलेली आहे। त्या सर्वांना भक्ती सुधा सेवा मित्र म्हणून कृतज्ञता अभिवादन आम्ही करतो। श्रोते हो, भक्ती सुधाचं निस्वार्थ कार्य अक्षय्यपणे चालू राहावं यासाठी देणगी द्यायची असल्यास अवश्य संपर्क करा। त्यासाठी आमचा मोबाईल नंबर आहे 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353130। या नंबरवर आपलं नाव आणि भक्ती सुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख करा, म्हणजे आपल्याला भक्ती सुधा फाउंडेशनचा QR कोड अथवा UPI ID देऊ शकू, ज्याद्वारे आपण सहजतेने भक्ती सुधा सेवा मित्र करता दरमहा देणगी देऊ शकाल। पुन्हा भेटूयात पुढच्या रविवारी ह्याच वेळी। नमस्कार।
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा। भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्ती सुधा। श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना। संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा।

श्रोतेहो ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर आहे अनुराधा पौडवाल यांचा.

0: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
1: भक्तिसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तिसुधाच्या या कार्यात आपणही भक्तिसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तिसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तिसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तिसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तिसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तिसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30. अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता. श्रोते हो, ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची रचना. संगीत आहे पु. ल. देशपांडे यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर आहे शेखर कुंभोजकर यांचा.

0: श्रोतेहो भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा .co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: श्रोतेहो आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा.
0: आता ऐकूया संत तुलसीदास यांची हिंदी भक्ती रचना. संगीत आहे तिरुमले श्रीनिवास यांचं आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आता ऐकूया सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातली सरस्वती नंदन यांची भक्तिरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं.

श्रोते हो ऐकूया ग दि माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

0: परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन। दासवचन भक्तिशोधावरून ऐका रोज सकाळी 10 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता। या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा। फोन नंबर आहे 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353130। पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता।
1: श्रोते हो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप। श्रोते हो, संत तुकाराम महाराजांची भक्तिरचना ऐकूया प्रभाकर कारेकर यांच्या स्वरात।

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. आता ऐकूया विद्याधर गोखले यांची गीतरचना. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे पंडित राम मराठे यांचा.

श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंग रचना. संगीत आहे सी रामचंद्र यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 35 31 30।

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

श्रोते हो ऐकूया शाहीर होनाजी बाळा यांची गीतरचना. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे आशा भोसले आणि पंडितराव नगरकर यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप, प्रस्तुती भक्तिसुधा. अभंग, भक्तिगीतं, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तिसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित ब्रिजभूषण गोस्वामी यांनी गायलेलं ध्रुपद. राग आहे गावती.

0: स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलत पंडित ब्रिजभूषण गोस्वामी यांनी गायलेलं ध्रुपद. राग होता गावती. श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा.
1: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधावर.
1: अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.
2: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता. भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती रंग, प्रस्तुती भक्ती सुधा। श्रोते हो, आता ऐकूया संत सोपान काका यांची अभंग रचना। संगीत आहे आशीष केसकर यांचं आणि स्वर आहे अद्वैत केसकर यांचा।

श्रोते हो, आता ऐकूया संत निवृत्तीनाथ महाराजांची अभंग रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष। याचं पुन्हा प्रसारण 3:55। श्रोते हो, भक्ती सुधा वरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती रंग। आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना, संगीत आशिष केसकर आणि स्वर आरती अंकलीकर।

आता ऐकूया दादा जोशी यांची गीतरचना. संगीत श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे चित्रा आपटे आणि सुहास शामगावकर यांचा.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

व्यक्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसेच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। श्रोतेहो, भक्तीसुधा वरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग। आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना। संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा।

आता ऐकूया संत मुक्ताबाईंची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे उत्तरा केळकर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा. भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी 6:00 प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधावर. दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6:00 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया रविवारचा नाममंत्र।

श्रोते हो भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोताओं प्रस्तुत कर रहे हैं हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन।
2: श्रोते हो पंडित जसराज यांच्या स्वरातील नारायणी स्तुती आता ऐकूयात।

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्वाचं साधन आहे। अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत। भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते। म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना। स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन। स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर। भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्त्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 भक्तीसुधावर।
1: भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:00 भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:00 याचं पुनःप्रसारण रात्री 8:00।
2: श्रोते हो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या।

मंगल ध्वनि श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्ती गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि प्रस्तुती भक्ती सुधा

आता ऐकूया रविवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे यशवंत देव यांचं आणि स्वर आहे सुधीर फडके यांचा.

श्रोते हो आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर अनुराधा कुबेर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण। भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते। हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते। ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता। भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता। आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल। भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील। ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता। QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा। संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा। संपर्क क्रमांक 70-20-35-31-30। नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30।

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता ऐकूयात समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

समर्थ आपण दासबोध पाहतो आहोत. आज चौथा दशक आणि पहिला समास पाहणार आहोत. मागच्या वेळेला आपण पाहिलं 3 दशक 10 समास मध्ये संसाराचं स्वरूप कसं आहे हे समर्थाने सांगितलं आणि त्या स्वरूपातून त्या दुःखातून बाहेर जर पडायचं असेल तर भगवत भजन करायला पाहिजे असं समर्थ म्हणतात. तेव्हा शिष्यांनी अतिशय म्लान वदनाने समर्थांना प्रार्थना केलेली आहे की भगवत भजन करायचं कसं, तर ते कसं करायचं हे सांगण्यासाठी हा संपूर्ण दशक येतोय. याच्यामध्ये नवविधा भजन म्हणजे नवविधा भक्ती जी आहे ती संबंध आपल्याला एकेका समासातून सांगितलेली आहे. ही मुळात घेतलेली आहे ती श्रवणम कीर्तनम विष्णो स्मरणम पाद सेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम अशी ही जी नवविधा भक्ती आहे ही याच्यामध्ये घेतलेली आहे. तर पहिली भक्ती जी आहे ती आहे श्रवण भक्ती. श्रवणाने सुरुवात होत असते. परमार्थाच्या मार्गावर जायचं असलं, कोणताही विषय आपल्याला समजून घ्यायचा असेल तर पहिल्यांदा त्याचं श्रवण म्हणजे तो विषय काय आहे हे ऐकावा लागतो, वाचावा लागतो, समजून घ्यावा लागतो आणि मग तो आपल्या आचरणात आणायचा अशा तऱ्हेने त्याची वाटचाल असते. तसं परमार्थामध्ये श्रवणाला विशेष महत्व आहे. समर्थाने तर श्रवणावर स्वतंत्र संपूर्ण समासच लिहिलेला आहे. त्याची सुरुवात इथं आहे म्हणतं श्रवण भक्ती हवी असं त्यांनी म्हटलंय. तर ह्याच्यामध्ये या समासात श्रवण भक्ती म्हणजे कोणत्या विषयाची करायची, कशा तऱ्हेनं करावी हे सर्व ह्याच्यात सांगितलंय. म्हणून या समासाला सुद्धा ते म्हटलेलं आहे की ह्याच्यामध्ये कीर्तन पुढच्या समासात म्हटलंय, कीर्तन भजन निरूपण याचं सगळं श्रवण व्हायला पाहिजे. ह्यात ते काय म्हणतात ते आपण बघूया. श्रोत्यांनी पुसिले बरवे, श्रोत्यांनी विचारलं भगवत भजन कैसे करावे असा प्रश्न विचारला असल्यामुळे समर्थ त्यांना सांगतायत नवविधा भजन सत्शास्त्री बोलिले. शास्त्रामध्ये जे नवविधा भजन सांगितलेलं आहे ते आपण आता ऐकणार आहोत. प्रथम भजन ऐसे जाण हरिकथा पुराण श्रवण नाना अध्यात्म निरूपण ऐकत जावे. हरिकथा श्रवणही करायचंय आणि अध्यात्माचं निरूपणही करायचंय. केवळ संतांची चरित्र, भगवंतांची चरित्र, त्यांच्या लीला एवढंच पुरेसं नाही आहे. हे सगुणाविषयीचं झालं, परंतु त्याच्या जोडीनं आत्मचर्चा अध्यात्म श्रवण हे अत्यंत आवश्यक आहे. कारण ही जे महापुरुष हे जे होऊन गेलेले आहेत अवतारी पुरुष, त्यांनी ज्याच्यासाठी जन्म घेतला, जे काही अध्यात्म ज्ञान लोकांना कळावं ह्यासाठी त्यांनी आपल्या लीला चरित्रातून आपल्या उपदेशातून लोकांना सांगितलेलं आहे ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. म्हणून श्रवण करावं असं म्हटलेलं आहे. अवांतर गोष्टी आपण ज्या ऐकत असतो तेव्हा त्याला श्रवण असा शब्द वापरला जात नाही, नुसतं ऐकावं असं म्हटलं जातं. पण श्रवणामध्ये ऐकल्यानंतर मनन चिंतन त्याचा निधिध्यास जीवनामध्ये ते उतरवणं इथपर्यंत त्या श्रवणामध्ये येत असतं. म्हणून पहिल्यांदा काय श्रवण करावं आणि काय करू नये हे आपण समजून घेऊया. कर्म मार्ग, उपासना मार्ग, ज्ञान मार्ग, सिद्धांत मार्ग, योग मार्ग, वैराग्य मार्ग ऐकत जावे. भगवद्गीतेमध्ये देखील कर्मयोग सांगितला, भक्तियोग सांगितला, ध्यान योग सांगितला आणि ज्ञान योग सांगितला. 4 मार्ग सांगितले आणि त्या मार्गाच्या अंगाने जीवाचा शिवाशी योग कसा साधायचा ते सांगितलंय. तसंच ह्याच्यामध्ये श्रवण जे सांगितलं आहे ते कर्माचं श्रवण सांगितलंय. कर्म मार्ग जो आहे ह्याच्यामध्ये कर्म कसं करायला पाहिजे, उपासना कोणती करायला पाहिजे, उपासनेचा परिणाम काय होतो आहे, ज्ञान म्हणजे नेमकं काय आहे, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान कसं आहे ते सांगितलं, योग मार्ग कसा आहे. वैराग्याशिवाय परमार्थाच्या मार्गावर आपल्याला जाताच येत नाही, त्यामुळे वैराग्य म्हणजे नेमकं काय आहे आणि ते वैराग्य अंतरात कसं बिंबलं पाहिजे हे सगळ्या गोष्टी ह्या ग्रंथात आलेल्या. नाना व्रत काय आहेत, नाना तीर्थ काय आहेत, नाना दान काय आहेत, त्यामुळे तीर्थ व्रत दान यांचं महात्म्य काय आहे, परमार्थामध्ये त्याला कितपत महत्व आहे हे सगळं सांगितलंय. शिवाय आहार कसा पाहिजे, साधक जर असेल तर त्याचा आहार विहार हा शुद्ध पाहिजे. काहीही खातो, कुठेही खातो, कोणाच्याही हातचं खातो, केव्हाही खातो असं जर असेल तर त्याच्यानं साधनाच होणार नाहीये. त्यामुळे हे सर्व जी पथ्य आपण म्हणतो या मार्गावरची त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय दुग्धाहार, निराहार, फळाहार, पर्णाहार, तृणाहार
असे नाना प्रकारचे आहार सांगितले आहेत. त्यात कुठेही वेडेवाकडा आहाराचा उल्लेख देखील नाही. याचा अर्थ तो सर्व आहार जो आहे रजोगुण तमोगुण वाढवणारा हा वर्जस सांगितलेला आहे. साधना करायची म्हटल्यानंतर ही पथ्य सगळी आवश्यकच आहेत. पुढच्या त्या ओवीमध्ये म्हणतात, उष्णवास जळवास शीतवास अरण्यवास भूगर्भ आणि आकाशवास कैसे ते असावे. साधना करायची असं म्हटल्यानंतर कुठं राहायला पाहिजे, त्याचा निवास कुठं पाहिजे, कुठल्या तरी ठिकाणी जाऊन राहिलाय, अपवित्र ठिकाण आहे, आजूबाजूला अपवित्र वातावरण आहे, खूप लोकांची गर्दी आहे, असं जर असेल तर साधना होणार नाही आहे. त्यामुळे काही मंडळी साधनेसाठी अरण्यात जाऊन राहतात, कुणी कडक साधना करण्यासाठी आजूबाजूला वन्नी पेटवतात, त्याच्यामध्ये बसतात. काय करायला पाहिजे हे सांगितलेलं आहे. नाना पिंडांची रचना, नाना भूगोल रचना. व्यवहारात देखील आपण अनेक प्रकारचं ज्ञान घेत असतो. खगोलशास्त्र आहे, भूगोलशास्त्र आहे, वैद्यकशास्त्र आहे. जे जे काही ह्या देहाला लागलेले आहेत किंवा विश्वामध्ये ज्या ज्या काही वनस्पतींच्या आहेत, अनेक गोष्टी आपण समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो. तसं समर्थित सांगतात कोणकोणते विषय हे माणसाच्या कानावर पडत असतात आणि माणसामध्ये जिज्ञासू वृत्ती असल्यामुळे अनेक विषय समजून घेण्याचा तो प्रयत्न करत असतो. म्हणून पिंड ज्ञान, तत्वज्ञान, भूगोल रचना, सृष्टीची रचना, चंद्र सूर्य तारा मंडळे, ग्रह मंडळे, स्वर्ग पाताळ कैसी ते ऐकावी, ऐकून घ्यावी काय काय सांगितलंय त्याप्रमाणे. ब्रह्मा विष्णू महेश स्थाने, अष्ट दिग्बाळांची स्थाने, त्याच्याच बरोबर 14 विद्या, 64 कला, नाना वल्ली, नाना औषधी, नाडी ज्ञान, सगळं ऐकावं असं त्यांनी म्हटलेलं आहे. कोणत्या दोषाने कोणता रोग होतो तो जाण्यासाठी काय करायला पाहिजे, त्याचबरोबर कैशा नवविधा भक्ती हा परमार्थाचा प्रांत सुरू झाला. संसारातल्या काय काय गोष्टी आहेत त्याही त्यांनी सांगितल्या. त्याचबरोबर नवविधा भक्ती, चतुर्विधा मुक्ती आणि कैसी पाविजे उत्तम गती ते ऐकावे. जीवाला जर उत्तम गती पाहिजे असेल, ऊर्ध्व गती पाहिजे असेल, या सर्वातून बाहेर पडायचं असेल तर काय करायला पाहिजे. त्यामुळे मुक्ती ज्या चतुर्विधा सांगितल्या आहेत, सर्वपता, समीपता, स्वरूपता आणि सायोज्यता, या चार मुक्ती कशा आहेत त्याही समजून घ्याव्या. पिंड ब्रह्मांडाची रचना समजून घेतलं पाहिजे. कशासाठी समजून घ्यायचं, तर ज्याच्यातून आपल्याला बाहेर पडायचं आहे त्याचं जर आपल्याला ज्ञान झालं तर त्याच्यातून कसं बाहेर पडायचं हे आपल्याला कळू शकतं. म्हणून पिंड ब्रह्मांडाची रचना, नाना तत्व विवंचना, सारा सार विचारणा, काय सार आहे काय आसार आहे, जे जे दिसत आहे ते आसार आहे, जाणार आहे, कारण यद दृष्टम तन नष्टम असं म्हटलेलं आहे. त्यामुळे ते दिसत आहे म्हणून त्याला सामान्यतः महत्व दिलं जातं. तसं न करता जे दिसणार आहे ते आसार आहे लक्षात घेऊन, जे दिसत नाही परंतु सार आहे तिकडे आपली दृष्टी वळली पाहिजे. यासाठी सारा सार विचारणा केली पाहिजे. सायोज्यता मुक्ती ही शेवटची मुक्ती असल्यामुळे ती मुक्ती कशी मिळते, मोक्ष कसा पावतो, त्याच्यासाठी नाना मत काय सांगितली आहे ती समजून घ्यायला पाहिजे. वेद शास्त्र पुराण महावाक्याची विवरणे, जी महावाक्य सांगितली आहे, तत्वमसी, अहम ब्रह्मास्मी, ही सगळी जी महावाक्य आहेत ही नुसती पाठ करायची नाही आहेत, घोकायची नाही आहेत, तर त्याचा अर्थ नीट समजून घ्यायचा आहे. म्हणून महावाक्याची विवरणे म्हटलेलं आहे. आणि तनु चतुष्टय निर्शने कैसी ते ऐकावी. स्थूल सूक्ष्म कारण आणि महाकारण हे चार देह जे आहेत ह्याच्या संबंधी माहिती करून घेतली पाहिजे, कारण आपल्याला देहाच्या पलीकडे जायचं आहे. ऐसे हे अवघेचे ऐकावे, समर्थ म्हणतात हे अवघे ऐकावं, परंतु सार शोधून घ्यावं. दिवसभर आपण काय काय काय काय गोष्टी ऐकत असतो पण तो सगळ्या बहुतेक त्या आसार असतात, कारण आसार अशा संसाराविषयी सगळं बोलणं असतं. समाजकारण असो, राजकारण असो, कुटुंबातल्या गोष्टी असो, ज्या काही असतात ह्या सगळ्या आसार असतात. आत्ताच्या क्षणाला जेवढं महत्व आहे तेवढं पुढच्या क्षणाला त्याला राहत नाही. त्यामुळे या सगळ्या गोष्टी ऐकाव्यात, परंतु सार शोधून घ्यावं आणि आसार ते जाणून त्यागावे. इतर गोष्टी आसार आहेत हे जाणून घेतलं पाहिजे आणि त्याचा त्याग केला पाहिजे. ह्याचा अर्थ तात्पुरतं त्याला महत्व असतं, त्याला दीर्घकालीन महत्व नसल्यामुळे त्याच्याकडे फार लक्ष देण्याचं कारण नाही. सगुणाची चरित्रे ऐकावी. संत पुरुष आहेत, अवतारी पुरुष आहेत, त्यांची चरित्र ऐकावी असं म्हटलंय. कशासाठी ऐकायची? ते ज्या पदावर पोहोचले,
ज्यामुळे ते अमरत्वाला पावले, जे आपल्याला आदरणीय पूजनीय असे झाले, असं काय त्यांनी आपल्या जीवनात केलं की ज्यामुळे आज ते त्या स्थानावर पोहोचले, कोणती साधना केली, काय उपदेश केला, कसं ते वागले, सगळ्या समाजाची इतरांचा कळवळा त्यांना कसा होता, त्यासाठी त्यांनी तन मन धनाने कसं झिजले, हे सगळं त्या चरित्रातून ऐकलं पाहिजे. नुसतं चरित्र ऐकून पुण्य लागतं अशी जर कुणाची कल्पना असेल तर ती बरोबर नाहीये. नुसतं ऐकून नाही तर त्याच्यातलं आपल्याला काही घेता आलं पाहिजे. म्हणून सगुणाची चरित्रे ऐकावी आणि निर्गुण अध्यात्मे शोधावी आणि निर्गुणाचा देखील बोध करून घेतला पाहिजे. पहिल्यांदा परोक्ष ज्ञानाने, शब्द ज्ञानाने नेमकं निर्गुणाचं स्वरूप काय आहे, त्या निर्गुणाशी एक रूप कसं व्हायचं आहे, हे सगळं पहिल्यांदा नीट समजून घेतलं पाहिजे. म्हणून श्रवण भक्तीची जाणावी लक्षणे ऐसी, श्रवण भक्तीची लक्षणे आहेत. म्हणून सगुण देवांची चरित्रे, निर्गुणाची तत्वे, यंत्रे हे दोन्ही परम पवित्र, हे दोन्ही परम पवित्र आहे, ती ऐकत जावी, पुन्हा पुन्हा ऐकावी. कारण त्याचा परिणाम जेवढा चटकन व्हायला पाहिजे तेवढा होत नाही. कारण चटकन परिणाम होण्यासाठी आपलं चित्त जे शुद्ध असावं लागतं तसं नसतं. पण हे श्रवण केल्याने, त्यातले गुण अंगी वळवण्याचा प्रयत्न केल्याने हळूहळू चित्त शुद्ध होत जातं. हरि ओम तत्सत. जय जय रघुवीर समर्थ. ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा हृदः कस्य स्विद्धनम्.

श्रोते हो आताच आपण ऐकलेत समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर आधारित निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, सादर करत आहोत कार्यक्रम भक्ती सुधा सेवा मित्र, कृतज्ञता अभिवादन। श्रोते हो नमस्कार। भक्ती सुधा परिवारातल्या सर्व श्रोत्यांना आमचा सस्नेह प्रणाम। श्रोते हो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ ही केवळ एक सेवा नाहीये, तर ती आपल्या सर्वांची एकत्रित भक्ती साधना आहे। म्हणूनच भक्ती सुधा रेडिओचं उपशीर्षक आहे आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। हा प्रवास आहे साधनेचा। ही साधना अखंडपणे सुरू राहावी, अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी या हेतूने अनेक श्रोत्यांनी भक्ती सुधा सेवा मित्र म्हणून अत्यंत प्रेमपूर्वक स्वयंप्रेरणेने सहभाग नोंदवला आहे। या सर्व सेवा मित्रांचे आम्ही अत्यंत मनपूर्वक आभार मानतो। अगदी लहानशा वाटणाऱ्या योगदानामध्ये सुद्धा खूप मोठा भाव, श्रद्धा आणि समर्पण दडलेलं आहे। आजच्या या साप्ताहिक कृतज्ञता अभिवादनात आम्ही ह्या सेवा मित्रांचं नम्रपणे स्मरण करत आहोत। त्यांची नावं अशी: सुहास देशपांडे पुणे, मोहन गावडे धारवाड, सचिन कुलकर्णी कोल्हापूर, कमलाकर जोशी परभणी, केदार कवठेकर पुणे, नितीन आमले वसई, विष्णू सातपुते वसमत हिंगोली, मुकुंद दिवाकर पुणे, नितीन बारटक्के पुणे, गौरी पटवर्धन पुणे, पुष्पा कुलकर्णी बीड, समीर खेर जबलपूर, मकरंद ताटके, सुनील पवार, संतोष माने, उमेश कुलकर्णी, गोपाळ रामचंद्र चव्हाण, वैशाली कुलकर्णी पनवेल, राजाकाका देशपांडे अहिल्यानगर, रमेश देशपांडे कोल्हापूर, अनिल सांगोडकर गोवा, शरद कुलकर्णी पुणे, पटवर्धन बंधू पनवेल, हर्षदा अकोलकर पुणे, अंबुजा सुलाखे बंगलोर, सौ विजया सुहास काळे पुणे। हे सर्वजण भक्ती सुधाला सेवा मित्र म्हणून दर महा देणगी देत आहेत। या व्यतिरिक्तही अनेक नावं आहेत की ज्यांनी त्यांचं पूर्ण नाव कळवलेलं नाही आणि गाव देखील कळवलेलं नाही। या व्यतिरिक्त काही भक्ती सुधा सेवा मित्रांनी आपली नावं जाहीर न करण्याची विनंती देखील केलेली आहे। त्या सर्वांना भक्ती सुधा सेवा मित्र म्हणून कृतज्ञता अभिवादन आम्ही करतो। श्रोते हो, भक्ती सुधाचं निस्वार्थ कार्य अक्षय्यपणे चालू राहावं यासाठी देणगी द्यायची असल्यास अवश्य संपर्क करा। त्यासाठी आमचा मोबाईल नंबर आहे 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353130। या नंबरवर आपलं नाव आणि भक्ती सुधा सेवा मित्र करिता असा उल्लेख करा, म्हणजे आपल्याला भक्ती सुधा फाउंडेशनचा QR कोड अथवा UPI ID देऊ शकू, ज्याद्वारे आपण सहजतेने भक्ती सुधा सेवा मित्र करता दर महा देणगी देऊ शकाल। पुन्हा भेटूयात पुढच्या रविवारी ह्याच वेळी। नमस्कार।
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा। भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्ती सुधा। श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना। संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा।

श्रोते हो, ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर आहे अनुराधा पौडवाल यांचा.

0: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
1: भक्तिसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तिसुधाच्या या कार्यात आपणही भक्तिसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तिसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तिसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तिसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तिसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तिसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30. अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 7:00. श्रोते हो, ऐकूया गदी माडगुळकर यांची रचना. संगीत आहे पु ल देशपांडे यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर आहे शेखर कुंभोजकर यांचा.

0: श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: श्रोतेहो आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुमन. प्रस्तुती भक्तीसुधा.
0: आता ऐकूया संत तुलसीदास यांची हिंदी भक्ती रचना. संगीत आहे तिरुमले श्रीनिवास यांचं आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन, प्रस्तुती भक्तिसुधा।
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, सादर करत आहोत दत्त संप्रदायातील भक्ती गीतांचा कार्यक्रम स्तवनहार। प्रस्तुती भक्ती सुधा।

श्रोते हो, आता ऐकूया दादा जोशी यांची पदरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं. स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

आता ऐकूया श्रीनिवास केसकर यांनी संगीतबद्ध केलेली वसंत गोपाळ तथा दादा जोशी यांची गीतरचना. स्वर आहे भाग्यश्री केसकर यांचा.

0: श्रोतेहो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार।
1: भक्तिसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, आता ऐकूयात श्री पंत महाराज बाळेकुंद्री यांनी लिहिलेली श्री गुरुदत्तांची पारंपरिक आरती। स्वर कानडे गुरुजी आणि सहकारी

आता ऐकूयात संत कवी श्री दासगणू महाराज रचित पद. संगीत आहे राम किंकर यांचं आणि स्वर आहे उषा मंगेशकर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत. मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसेच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा।

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा।

श्री स्वामी समर्थ। ती वृद्ध स्त्री स्वामींची परमभक्त होती। अगोदरल्या जन्मात ती हरिणी होती आणि केवळ स्वामींची कृपा झाली म्हणून शिकाऱ्यांच्या तावडीतून तिची सुटका झाली हे सर्व लोकांना कळलं आणि सर्वजण आश्चर्यचकित झाले। स्वामींनी त्या वृद्धेला मोक्ष दिला हे तर सर्वांच्या समोरच घडलं होतं। श्री दत्तावतारी स्वामी समर्थ आपल्या ह्या छोट्या गावात त्या वृद्ध स्त्रीला मोक्ष मिळावा म्हणून आले आहेत ह्याची गावाला खात्री पटली। सर्वांना वाटू लागलं की स्वामींनी आता आपल्याच गावात राहावं। रामदासी बुवा म्हणू लागले, स्वामी आता आपण मठाकडे चला, तिथेच कायम वास्तव्य करा, आम्ही सर्वजण तुमची सेवा करू। स्वामी मंदपणे हसले, जागेवरून उठले आणि सर्वांबरोबर मठाकडे चालू लागले। मठापाशी आले, रामदासी बुवांना पुन्हा आश्चर्याचा धक्का। मघाशी आपण कुलूप काढलं होतं, आता हे पुन्हा कोणी घातलं? त्यांनी ते कुलूप उघडण्यासाठी चावी फिरवली, दरवाजा उघडला, सर्वजण मठात शिरले। बघतात तर समोर स्वामी निवांत झोपलेले, कोणालाच काही कळेना। स्वामी आपल्याबरोबर मठात आले, मग स्वामी पुन्हा मठात झोपलेले कसे? रामदासी बुवा गोंधळलेल्या अवस्थेत स्वामींच्या चरणांशी कोसळले। स्वामी त्यांना म्हणाले, अरे तू कुलूप लावून कुठे गेला होतास? जाग आली तर मठाला कुलूप, आम्ही बाहेर कसं पडायचं? स्वामींनी आपल्या अपूर्व लीला दाखवायला सुरुवात केली। स्वामी सर्वत्र आहेत, ब्रह्मांड व्यापी आहेत ह्याची सर्वांना आता खात्री पटली। मग सर्वांनी स्वामींची आरती केली। स्वामींनी आपलं दिव्य तेज परावर्तित केलं, सर्वत्र जणू सूर्य प्रकाश पसरला। स्वामींचं भव्य रूप पाहून सर्वांनी एकमुखाने त्यांचा गजर केला। सर्वजण म्हणू लागले, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, आणि स्वामींभोवती सर्वांनी रिंगण घातलं। पहाट कधी झाली कोणालाच कळलं नाही। सर्वजण स्वामींचा प्रेमळ निरोप घेऊन घरोघरी गेले। स्वामी औदुंबराखाली ध्यानस्थ बसले। त्यावेळी एक गाय त्यांच्या पाठीमागे येऊन उभी राहिली। त्या क्षणी रामदासी बुवांना स्वामींनी एकमुखी दत्ताचं दर्शन दिलं। तो क्षण रामदासी बुवांचा मोक्ष क्षण होता। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो, प्रत्येकालाच आपलं पूर्व प्रारब्ध भोगावंच लागतं। सर्व काही प्रारब्धानुसार घडत राहतं। सुखदुःखाचे वारे सतत वाहतच असतात, आपण ते मनाने कधीच अनुभवायचे नाहीत, तरच प्रारब्धावर मात करता येते। शरीराला जे काही भोगायचं आहे ते भोगू दे, कारण शरीर त्यासाठीच जन्माला आलेलं असतं। आत्मा मात्र अखंड असतो, त्याचा प्रारब्धाशी काहीही संबंध नसतो। म्हणून तुम्हाला कळकळीने सांगतो की शारीर भावनेने कदापिही जगू नका, आत्म्याच्या साक्षीने जगायला सुरुवात करा। तुम्ही मग केवळ प्रकाशाचे धनी व्हाल, काळोख कायमसाठी संपुष्टात येईल।

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुर आरोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130।
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात। भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता।
0: श्रोते हो, भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा। भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या। अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353131 30।

श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोते हो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन वरून आता ऐकूयात सायंकाळची नित्य प्रार्थना।

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम 7 जून. नित्य नेम म्हणजे काय? नित्य नेम म्हणजे काय? नित्याचा जो नियम तो खरा नित्य नेम होय. नित्य कोण? जो कधीही बदलत नाही तो. याचा अर्थ जो पूर्ण शाश्वत आहे तोच खरा नित्य होय. म्हणून नित्य म्हणजे भगवंत समजावा. त्याचा नियम करायचा म्हणजे काय करायचं? नियम करणे याचा अर्थ नियमन करणे, निग्रह करणे, वश करून घेणे, स्वाधीन ठेवणे हा होय. आपलं मन भगवंताच्या स्वाधीन करणे, त्याच्या ठिकाणी ते नेहमी ठेवणे, याचं नाव नित्य नियम होय. आजच्या आपल्या मनाच्या अवस्थेमध्ये ते सर्वस्वी भगवंताच्या स्वाधीन करता येत नाही आणि हा देह जड अशाश्वत असल्यामुळे देहाने नित्य आणि शाश्वत अशा भगवंताचा नियम घडणे शक्य नाही. म्हणून देहाने घेता येत असून देहाच्या पलीकडे असणारं आणि सूक्ष्म असल्यामुळे भगवंताशी शाश्वत संबंध असणारं असं भगवंताचं नाम अखंड घेणे हा आपला खरा नित्य नियम आहे. इतर सर्व गोष्टी, शास्त्रांची बंधनं, पोथी वगैरे वाचणं, स्नान संध्यादी नित्यकर्म वगैरे पाळावी, पण त्याचा हट्ट किंवा आग्रह असू नये. कोणत्याही अवस्थेमध्ये भगवंताचं नाम मात्र सोडू नये, एवढाच हट्ट क्षम्य आहे. शुद्ध भावनेने नाम घेतलं की भगवंत दर्शन देतो. शुद्ध भावनेचं फळ फार मोठं आहे. पुष्कळ वेळा गरीब आणि अशिक्षित लोकच या बाबतीत श्रेष्ठ असतात. आपण नाम घेत जावं, नामाने भावना शुद्ध होत जाते. खरं म्हणजे मनुष्याला जिवंत राहण्यासाठी हवेची जितकी जरुरी आहे तितकीच, किंबहुना त्याहूनही जास्त जरुरी परमार्थामध्ये भगवंताच्या नामाची आहे. भगवंताच्या नामाशिवाय न राहण्याचा संकल्प प्रत्येक माणसाने केला पाहिजे. भगवंत हट्टाने किंवा उगीच केलेल्या कष्टाने साध्य होत नाही, तो एका प्रेमाने वश होतो. प्रेमामध्ये हट्ट आणि कष्ट झाले तर शोभतात आणि हिताचे होतात. आपण भक्तांचे प्रेम न पाहता त्यांचा हट्ट आणि कष्ट तेवढे पाहतो. जो मनुष्य 3.5 कोटी रामनामाचा जप करील त्याला भगवंताच्या प्रेमाचा अनुभव आल्या वाचून राहणार नाही. शंका या फार चिवट असतात, त्या मरता मरत नाहीत. शिवाय काही शंका आचरणाने आणि अनुभवानेच नाहीशा होतात. म्हणून मनात शंका असल्या तरी नाम सोडू नये. सतत नाम घेत गेल्याने मन स्वच्छ होत जातं आणि सर्व शंका आपोआप विरून जातात. लंकेमध्ये रावणाच्या बंदिवासात अशोकवनात सीता असताना तिच्या सान्निध्याच्या प्रभावामुळे तिथली झाडं, पक्षी, दगड या सर्वांना रामनामाचं प्रेम लागलं होतं असं वर्णन आहे. रामनामाचं प्रेम आणि भगवंताचं प्रेम ही दोन्ही एकच आहेत. नामात शेवटचा श्वास गेला पाहिजे, ह्यातच जीवनाचं सर्वस्व आहे. ध्रुवासारखी नामावर निष्ठा पाहिजे. प्रत्यक्ष भगवंत समोर आले तरी त्याने नाम सोडलं नाही. श्रीराम

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा। भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी, भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे। या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या। अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता। भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या। भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या। डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353130। ऐकूया संत गोरा कुंभार यांची अभंग रचना, संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर सुहास शामगावकर।

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंगरचना. संगीत आहे विलासबुवा पाटील यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता।

0: परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन। दासवचन भक्तिसोधावरून ऐका रोज सकाळी 10 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।
1: श्रोते हो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या। आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी, प्रस्तुती भक्तीसुधा. आता ऐकूया श्री मुक्तेश्वर महाराज यांची अभंग रचना. संगीत आहे बाळ बर्वे यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया प्रवीण दवणे यांची गीतरचना. संगीत आहे नंदू होनप यांचं आणि स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

आता ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे विश्वनाथ मोरे यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंग रचना. संगीत आहे मास्टर कृष्णराव यांचं आणि स्वर आहे पंडित राम मराठे यांचा.

श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुर आरोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते। हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते। ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता। भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता। आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल। भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील। ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता। QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा। संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा। संपर्क क्रमांक 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353130।
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत। भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार। स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून अर्थात शनिवार रविवार सोमवार बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6:00।
0: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7:00। श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया रविवारचा नाममंत्र।

श्रोतेहो भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30।

श्रोते हो, अधिक मासानिमित्त उपासनेचा विशेष कार्यक्रम सादर करत आहोत, अधिक मास महात्म्य। सुरुवातीला आपण ऐकणार आहोत अधिक मासातल्या आजच्या अध्यायाचं सार, त्यानंतर अधिक मासातल्या पोथीतील आजचा अध्याय, त्यानंतर तिथीनुसार आजच्या अध्यायाची दानाची महती, अधिक मासाची आरती आणि त्यानंतर परमपूज्य स्वामी वरदानंद भारती यांच्या वाणीतून विष्णू सहस्रनाम प्रसारित होणार आहे आणि उपासनेची सांगता 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय या जपाने होणार आहे। निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तिसुधा। तर ऐकूयात अधिक मास महात्म्य।

अधिक मास पोथी अध्याय 22 श्री गणेशाय नमः। भगवान विष्णूंना लक्ष्मी ने आणखी स्नान महात्म्य सांगण्याविषयी प्रार्थना केली तेव्हा भगवान विष्णू आनंदाने म्हणाले, इंदिरे, अधिक मासातील स्नानाचं महत्व किती सांगू, त्याच्याविषयी काही कथाच तुला सांगतो। मारवाड देशात गोकर्ण पर्वताजवळ शिवपुरी नामक एका नगरातील ही कथा आहे। ते नगर शंकरांचं आवडतं होतं। नगरवासी जन धर्मशील होते, वेदघोष करणारे होते, भजने, पुराणे, प्रवचने, गीत, गायन इत्यादी धर्मकार्य तिथे सतत चालत होती। त्या नगरात विप्रदास नावाचा एक शूद्र आपल्या स्त्रीसह राहत होता। ते दाम्पत्य सेवाव्रती आणि धर्मशील होतं। गोकर्ण पर्वताच्या पायथ्याला सारणेश्वर नावाचं शिवलिंग होतं। तिथेच जवळ गोकर्णी नामक नदी वाहत होती। त्या गोकर्णी नदीत त्या विप्रदासाने स्वस्त्रीसह अधिक मासभर प्रत्यही यथाविधी स्नान केलं। शेवटी शिवमंदिरात उद्यापन केलं। ब्राह्मणांना भोजन देण्याची व्यवस्था केली, त्यांचे आशीर्वाद घेतले। तो विप्रदास आपल्या घरी जाण्यास निघाला। तो मार्गात 700 प्रेतात्मे अचानक समोरून येताना त्यांना दिसले। त्या प्रेतात्म्यांचा मोठा भयंकर जमाव समोर दिसताच प्रथम भयच वाटलं, पण विप्रदासाच्या दर्शनाचा त्यांच्यावर मात्र विचित्र आणि अद्भुत परिणाम झाला। त्यांची मन स्वच्छ झाली, क्रूर भाव गळाला, त्यातील काही शांत झाले, पण कित्येक भयंकरच दिसत होते। त्यांचे विचित्र देह पाहून विप्रदासाची पत्नी घाबरली आणि तिथल्या पुष्पकुंजात जाऊन लपली। पण विप्रदासाने विचारलं, आपली अशी अवस्था का झाली? तेव्हा पिशाच्यांनी आपली सर्व पापे त्याला सांगितली। विप्रदासाला त्यांची दया आली। त्याने आपल्या मासभरच्या स्नानाच्या पुण्यापैकी 7 दिवसांच्या स्नानाचे पुण्य त्या 700 पिशाच्यांना अर्पण केलं, तेव्हा त्यांचे भयंकर देह तात्काळ अदृश्य होऊन ते दिव्य देह धारण करून स्वर्गात गेले। सौराष्ट्र देशात सोमशर्मा नावाचा ब्राह्मण प्रभास क्षेत्रात राहत असे। तो पुण्यवान होता। कार्तिक स्नाने, माघ स्नाने, अधिक मास स्नाने असे तो नेहमी करत असे। तो असाच स्नान करून परत चालला असता वाटेत महाभयंकर राक्षस समोर आला। योगायोग असा की त्या राक्षसाचा या विपराला कोणताही उपद्रव होऊ शकला नाही। तेव्हा तो राक्षस विपराला शरण आला। त्या विप्राने आपल्या एका स्नानाचे पुण्य त्याला दिले, तेव्हा तो राक्षस मुक्त होऊन स्वर्गात गेला। भगवान विष्णूंनी ह्या कथा लक्ष्मीला सांगितल्या। ओम नमो भगवते वासुदेवाय।

राक्षसा से आता उद्धरावे, ऐसे विप्रे निश्चयूनी बरवे, हस्ती उदक घेतले। आणि स्वकृत जे अधिकमा

अधिक मास महात्म्य या अधिक मासाच्या दैनंदिन उपासनेमध्ये तिथीनुसार दानाचं महत्त्व आपण जाणून घेणार आहोत. आपण दर तिथीला एक अध्याय वाचत आहोत. आजच्या तिथीला आपण 22वा अध्याय ऐकला. या अध्यायाची दानाची महती अशी, अधिक मासाची पोथी महिन्याभरात कोणत्याही 7 दिवसात किंवा 3 दिवसात किंवा रोज एक अध्याय ह्याप्रमाणे वाचावी आणि मासांती एका विपराला भोजन आणि दक्षिणा दान द्यावी. ओम श्री विष्णवे नमहा. आता ऐकूयात अधिक मासातील पुरुषोत्तमाची आरती.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात अधिक मासानिमित्त उपासनेचा विशेष कार्यक्रम अधिक मास महात्म्य। अधिक मास पोथी वाचन भाग्यश्री केसकर, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तिसुधा।

श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवणयज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

श्रोते हो, योगेश्वर अभ्यंकर यांची गीतरचना आपण ऐकूया. संगीत आहे गोविंद पोवळे यांचं आणि स्वर आहे माणिक वर्मा यांचा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित अरविंद पारेख यांनी सतारीवर वाजवलेला राग चंद्रकंस.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित अरविंद पारेख यांनी सतारीवर वाजवलेला राग चंद्रकंस. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोते हो, आता ऐकूया रमेश आणावकर यांची गीतरचना. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

0: भक्ति सुधा आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: भक्ति सुधा इंटरनेट रेडियो स्टेशन वर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता। अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7:00 वाजता।

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण 3:55।

0: भक्ती सुधावरून ऐका। रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा। भक्ती सुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आता ऐकूया सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातली सरस्वती नंदन यांची भक्तिरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं.

श्रोते हो ऐकूया ग दि माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

0: परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन। दासवचन भक्तिशोधावरून ऐका रोज सकाळी 10 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता। या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा। फोन नंबर आहे 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353130। पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता।
1: श्रोतेहो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप। श्रोतेहो, संत तुकाराम महाराजांची भक्तिरचना ऐकूया प्रभाकर कारेकर यांच्या स्वरात।

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. आता ऐकूया विद्याधर गोखले यांची गीतरचना. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे पंडित राम मराठे यांचा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30।

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोते हो, ऐकूया शाहीर होनाजी बाळा यांची गीतरचना. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे आशा भोसले आणि पंडितराव नगरकर यांचा.

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तिसुधा. अभंग, भक्तिगीतं, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तिसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती रंग, प्रस्तुती भक्ती सुधा। श्रोते हो, आता ऐकूया संत सोपान काका यांची अभंग रचना। संगीत आहे आशीष केसकर यांचं आणि स्वर आहे अद्वैत केसकर यांचा।

श्रोते हो, आता ऐकूया संत निवृत्तीनाथ महाराजांची अभंग रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष। याचं पुनःप्रसारण 3:55। श्रोते हो, भक्ती सुधा वरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग। आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना, संगीत आशिष केसकर आणि स्वर आरती अंकलीकर।

आता ऐकूया दादा जोशी यांची गीतरचना, संगीत श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे चित्रा आपटे आणि सुहास शामगावकर यांचा.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग। आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना। संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा।

आता ऐकूया संत मुक्ताबाईंची अभंग रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे उत्तरा केळकर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा. भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी 6:30 प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर। भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्त्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधावर। दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत। भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार। स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6:00 वाजता।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया रविवारचा नाममंत्र।

श्रोते हो भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30।

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोताओं प्रस्तुत कर रहे हैं हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन। श्रोते हो पंडित जसराज यांच्या स्वरातील नारायणी स्तुती आता ऐकूयात।

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे। अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत। भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते। म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना। स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन। स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ वरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्ती सुधा रेडिओ वरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्ती सुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर। भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधावर।
1: भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता।
2: श्रोते हो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या।

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता ऐकूयात समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

समय होतो, आपण दासबोध पाहतो आहोत. आज चौथा दशक आणि पहिला समास पाहणार आहोत. मागच्या वेळेला आपण पाहिलं 3 दशक 10 समास मध्ये संसाराचं स्वरूप कसं आहे हे समर्थाने सांगितलं, आणि त्या स्वरूपातून त्या दुःखातून बाहेर जर पडायचं असेल तर भगवत भजन करायला पाहिजे असं समर्थ म्हणतात. तेव्हा शिष्यांनी अतिशय म्लान वदनाने समर्थांना प्रार्थना केलेली आहे की भगवत भजन करायचं कसं, तर ते कसं करायचं हे सांगण्यासाठी हा संपूर्ण दशक येतोय. याच्यामध्ये नवविधा भजन म्हणजे नवविधा भक्ती जी आहे ती संबंध आपल्याला एकेका समासातून सांगितलेली आहे. ही मुळात घेतलेली आहे ती श्रवणम कीर्तनम विष्णो स्मरणम पाद सेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम, अशी ही जी नवविधा भक्ती आहे ही याच्यामध्ये घेतलेली आहे. तर पहिली भक्ती जी आहे ती आहे श्रवण भक्ती. श्रवणाने सुरुवात होत असते. परमार्थाच्या मार्गावर जायचं असलं, कोणताही विषय आपल्याला समजून घ्यायचा असेल, तर पहिल्यांदा त्याचं श्रवण म्हणजे तो विषय काय आहे हे ऐकावा लागतो, वाचावा लागतो, समजून घ्यावा लागतो, आणि मग तो आपल्या आचरणात आणायचा, अशा तऱ्हेने त्याची वाटचाल असते. तसं परमार्थामध्ये श्रवणाला विशेष महत्व आहे. समर्थानी तर श्रवणावर स्वतंत्र संपूर्ण समासच लिहिलेला आहे. त्याची सुरुवात इथं आहे, म्हणतात श्रवण भक्ती हवी असं त्यांनी म्हटलंय. तर ह्याच्यामध्ये या समासात श्रवण भक्ती म्हणजे कोणत्या विषयाची करायची, कशा तऱ्हेनं करावी हे सर्व ह्याच्यात सांगितलंय. म्हणून या समासाला सुद्धा ते म्हटलेलं आहे की ह्याच्यामध्ये कीर्तन पुढच्या समासात म्हटलंय, कीर्तन भजन निरूपण याचं सगळं श्रवण व्हायला पाहिजे. ह्यात ते काय म्हणतात ते आपण बघूया. श्रोत्यांनी पुसिले बरवे, श्रोत्यांनी विचारलं भगवत भजन कैसे करावे असा प्रश्न विचारला असल्यामुळे समर्थ त्यांना सांगतायत नवविधा भजन सत्शास्त्री बोलिले. शास्त्रामध्ये जे नवविधा भजन सांगितलेलं आहे ते आपण आता ऐकणार आहोत. प्रथम भजन ऐसे जाण हरिकथा पुराण श्रवण नाना अध्यात्म निरूपण ऐकत जावे. हरिकथा श्रवणही करायचंय आणि अध्यात्माचं निरूपणही करायचंय. केवळ संतांची चरित्र, भगवंतांची चरित्र, त्यांच्या लीला एवढंच पुरेसं नाही आहे. हे सगुणाविषयीचं झालं, परंतु त्याच्या जोडीनं आत्मचर्चा अध्यात्म श्रवण हे अत्यंत आवश्यक आहे. कारण ही जे महापुरुष हे जे होऊन गेलेले आहेत अवतारी पुरुष, त्यांनी ज्याच्यासाठी जन्म घेतला, जे काही अध्यात्म ज्ञान लोकांना कळावं यासाठी त्यांनी आपल्या लीला चरित्रातून आपल्या उपदेशातून लोकांना सांगितलेलं आहे, ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. म्हणून श्रवण करावं असं म्हटलेलं आहे. अवांतर गोष्टी आपण ज्या ऐकत असतो तेव्हा त्याला श्रवण असा शब्द वापरला जात नाही, नुसतं ऐकावं असं म्हटलं जातं. पण श्रवणामध्ये ऐकल्यानंतर मनन चिंतन त्याचा निधिध्यास जीवनामध्ये ते उतरवणं इथपर्यंत त्या श्रवणामध्ये येत असतं. म्हणून पहिल्यांदा काय श्रवण करावं आणि काय करू नये हे आपण समजून घेऊया. कर्म मार्ग, उपासना मार्ग, ज्ञान मार्ग, सिद्धांत मार्ग, योग मार्ग, वैराग्य मार्ग ऐकत जावे. भगवद्गीतेमध्ये देखील कर्मयोग सांगितला, भक्तियोग सांगितला, ध्यानयोग सांगितला आणि ज्ञानयोग सांगितला. 4 मार्ग सांगितले आणि त्या मार्गाच्या अंगाने जीवाचा शिवाशी योग कसा साधायचा ते सांगितलंय. तसंच ह्याच्यामध्ये श्रवण जे सांगितलं आहे ते कर्माचं श्रवण सांगितलंय. कर्म मार्ग जो आहे ह्याच्यामध्ये कर्म कसं करायला पाहिजे, उपासना कोणती करायला पाहिजे, उपासनेचा परिणाम काय होतो आहे, ज्ञान म्हणजे नेमकं काय आहे, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान कसं आहे ते सांगितलं, योग मार्ग कसा आहे, वैराग्याशिवाय परमार्थाच्या मार्गावर आपल्याला जाताच येत नाही, त्यामुळे वैराग्य म्हणजे नेमकं काय आहे आणि ते वैराग्य अंतरात कसं बिंबलं पाहिजे, हे सगळ्या गोष्टी ह्या ग्रंथात आलेले. नाना व्रत काय आहेत, नाना तीर्थ काय आहेत, नाना दान काय आहेत, त्यामुळे तीर्थ व्रत दान यांचं महात्म्य काय आहे, परमार्थामध्ये त्याला कितपत महत्व आहे हे सगळं सांगितलंय. शिवाय आहार कसा पाहिजे, साधक जर असेल तर त्याचा आहार विहार हा शुद्ध पाहिजे. काहीही खातो, कुठेही खातो, कुणाच्याही हातचं खातो, केव्हाही खातो असं जर असेल तर त्याच्यानं साधनाच होणार नाहीये. त्यामुळे हे सर्व जी पथ्य आपण म्हणतो या मार्गावरची त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय दुग्धाहार, निराहार, फळाहार, पर्णाहार, तृणाहार
असे नाना प्रकारचे आहार सांगितले आहेत. त्यात कुठेही वेडेवाकडा आहाराचा उल्लेख देखील नाही. याचा अर्थ तो सर्व आहार जो आहे रजोगुण तमोगुण वाढवणारा हा वर्जस सांगितलेला आहे. साधना करायची म्हटल्यानंतर ही पथ्य सगळी आवश्यकच आहेत. पुढच्या त्या ओवीमध्ये म्हणतात, उष्णवास जळवास शीतवास अरण्यवास भूगर्भ आणि आकाशवास कैसे ते असावे. साधना करायची असं म्हटल्यानंतर कुठं राहायला पाहिजे, त्याचा निवास कुठं पाहिजे, कुठल्या तरी ठिकाणी जाऊन राहिलाय, अपवित्र ठिकाण आहे, आजूबाजूला अपवित्र वातावरण आहे, खूप लोकांची गर्दी आहे, असं जर असेल तर साधना होणार नाही आहे. त्यामुळे काही मंडळी साधनेसाठी अरण्यात जाऊन राहतात, कुणी कडक साधना करण्यासाठी आजूबाजूला वन्नी पेटवतात, त्याच्यामध्ये बसतात. काय करायला पाहिजे हे सांगितलेलं आहे. नाना पिंडांची रचना, नाना भूगोल रचना. व्यवहारात देखील आपण अनेक प्रकारचं ज्ञान घेत असतो. खगोलशास्त्र आहे, भूगोलशास्त्र आहे, वैद्यकशास्त्र आहे. जे जे काही ह्या देहाला लागलेले आहेत किंवा विश्वामध्ये ज्या ज्या काही वनस्पतींच्या आहेत, अनेक गोष्टी आपण समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो. तसं समर्थ तिथं सांगतात कोणकोणते विषय हे माणसाच्या कानावर पडत असतात आणि माणसामध्ये जिज्ञासू वृत्ती असल्यामुळे अनेक विषय समजून घेण्याचा तो प्रयत्न करत असतो. म्हणून पिंड ज्ञान, तत्वज्ञान, भूगोल रचना, सृष्टीची रचना, चंद्र सूर्य तारा मंडळे, ग्रहमंडळे, स्वर्ग पाताळ कैसी ते ऐकावी, ऐकून घ्यावी काय काय सांगितलंय त्याप्रमाणे. ब्रह्मा विष्णू महेश स्थाने, अष्टदिग्बाळांची स्थाने, त्याच्याच बरोबर 14 विद्या, 64 कला, नाना वल्ली, नाना औषधी, नाडी ज्ञान, सगळं ऐकावं असं त्यांनी म्हटलेलं आहे. कोणत्या दोषाने कोणता रोग होतो तो जाण्यासाठी काय करायला पाहिजे, त्याचबरोबर कैशा नवविधा भक्ती, हा परमार्थाचा प्रांत सुरू झाला. संसारातल्या काय काय गोष्टी आहेत त्याही त्यांनी सांगितल्या. त्याचबरोबर नवविधा भक्ती, चतुर्विधा मुक्ती आणि कैसी पाविजे उत्तम गती ते ऐकावे. जीवाला जर उत्तम गती पाहिजे असेल, ऊर्ध्व गती पाहिजे असेल, या सर्वातून बाहेर पडायचं असेल तर काय करायला पाहिजे. त्यामुळे मुक्ती ज्या चतुर्विधा सांगितल्या आहेत, स्वरूपता, समीपता, स्वरूपता आणि सायोज्यता, या चार मुक्ती कशा आहेत त्याही समजून घ्याव्या. पिंड ब्रह्मांडाची रचना समजून घेतलं पाहिजे. कशासाठी समजून घ्यायचं, तर ज्याच्यातून आपल्याला बाहेर पडायचं आहे त्याचं जर आपल्याला ज्ञान झालं तर त्याच्यातून कसं बाहेर पडायचं हे आपल्याला कळू शकतं. म्हणून पिंड ब्रह्मांडाची रचना, नाना तत्व विवंचना, सारा सार विचारणा, काय सार आहे काय आसार आहे, जे जे दिसत आहे ते आसार आहे, जाणार आहे, कारण यद दृष्टम तन नष्टम असं म्हटलेलं आहे. त्यामुळे ते दिसत आहे म्हणून त्याला सामान्यतः महत्व दिलं जातं. तसं न करता जे दिसणार आहे ते आसार आहे लक्षात घेऊन, जे दिसत नाही परंतु सार आहे तिकडे आपली दृष्टी वळली पाहिजे. यासाठी सारा सार विचारणा केली पाहिजे. सायोज्यता मुक्ती ही शेवटची मुक्ती असल्यामुळे ती मुक्ती कशी मिळते, मोक्ष कसा पावतो, त्याच्यासाठी नाना मत काय सांगितली आहे ती समजून घ्यायला पाहिजे. वेदशास्त्र पुराण महावाक्याची विवरणे, जी महावाक्य सांगितली आहे, तत्वमसी, अहम ब्रह्मास्मी, ही सगळी जी महावाक्य आहेत ही नुसती पाठ करायची नाही आहेत, घोकायची नाही आहेत, तर त्याचा अर्थ नीट समजून घ्यायचा आहे. म्हणून महावाक्याची विवरणे म्हटलेलं आहे. आणि तनु चतुष्टय निर्शने कैसी ते ऐकावी. स्थूल सूक्ष्म कारण आणि महाकारण हे चार देह जे आहेत ह्याच्या संबंधी माहिती करून घेतली पाहिजे, कारण आपल्याला देहाच्या पलीकडे जायचं आहे. ऐसे हे अवघेचे ऐकावे, समर्थ म्हणतात हे अवघे ऐकावं, परंतु सार शोधून घ्यावं. दिवसभर आपण काय काय काय काय गोष्टी ऐकत असतो पण तो सगळ्या बहुतेक त्या आसार असतात, कारण आसार अशा संसाराविषयी सगळं बोलणं असतं. समाजकारण असो, राजकारण असो, कुटुंबातल्या गोष्टी असो, ज्या काही असतात ह्या सगळ्या आसार असतात. आत्ताच्या क्षणाला जेवढं महत्व आहे तेवढं पुढच्या क्षणाला त्याला राहत नाही. त्यामुळे या सगळ्या गोष्टी ऐकाव्यात, परंतु सार शोधून घ्यावं आणि आसार ते जाणून त्यागावे. इतर गोष्टी आसार आहेत हे जाणून घेतलं पाहिजे आणि त्याचा त्याग केला पाहिजे. ह्याचा अर्थ तात्पुरतं त्याला महत्व असतं, त्याला दीर्घकालीन महत्व नसल्यामुळे त्याच्याकडे फार लक्ष देण्याचं कारण नाही. सगुणाची चरित्रे ऐकावी. संत पुरुष आहेत, अवतारी पुरुष आहेत, त्यांची चरित्र ऐकावी असं म्हटलंय. कशासाठी ऐकायची? ते ज्या पदावर पोहोचले,
ज्यामुळे ते अमरत्वाला पावले, जे आपल्याला आदरणीय पूजनीय असे झाले, असं काय त्यांनी आपल्या जीवनात केलं की ज्यामुळे आज ते त्या स्थानावर पोहोचले, कोणती साधना केली, काय उपदेश केला, कसं ते वागले, सगळ्या समाजाची इतरांचा कळवळा त्यांना कसा होता, त्यासाठी त्यांनी तन मन धनाने कसं झिजले, हे सगळं त्या चरित्रातून ऐकलं पाहिजे. नुसतं चरित्र ऐकून पुण्य लागतं अशी जर कुणाची कल्पना असेल तर ती बरोबर नाहीये. नुसतं ऐकून नाही तर त्याच्यातलं आपल्याला काही घेता आलं पाहिजे. म्हणून सगुणाची चरित्रे ऐकावी आणि निर्गुण अध्यात्मे शोधावी, आणि निर्गुणाचा देखील बोध करून घेतला पाहिजे पहिल्यांदा परोक्ष ज्ञानाने, शब्द ज्ञानाने. नेमकं निर्गुणाचं स्वरूप काय आहे, त्या निर्गुणाशी एक रूप कसं व्हायचं आहे, हे सगळं पहिल्यांदा नीट समजून घेतलं पाहिजे. म्हणून श्रवण भक्तीची जाणावी लक्षणे ऐसी, श्रवण भक्तीची लक्षणे आहेत. म्हणून सगुण देवांची चरित्रे, निर्गुणाची तत्वे, यंत्रे हे दोन्ही परम पवित्र आहे. दोन्ही परम पवित्र आहे, ती ऐकत जावी, पुन्हा पुन्हा ऐकावी. कारण त्याचा परिणाम जेवढा चटकन व्हायला पाहिजे तेवढा होत नाही. कारण चटकन परिणाम होण्यासाठी आपलं चित्त जे शुद्ध असावं लागतं तसं नसतं. पण हे श्रवण केल्याने, त्यातले गुण अंगी वळवण्याचा प्रयत्न केल्याने हळूहळू चित्त शुद्ध होत जात. हरिओम तत्सत. जय जय रघुवीर समर्थ. ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा हृदः कस्य स्विद्धनम्.

श्रोते हो, आताच आपण ऐकलेत समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर आधारित निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोतेहो भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, सादर करत आहोत कार्यक्रम भक्ती सुधा सेवा मित्र, कृतज्ञता अभिवादन। श्रोते हो नमस्कार। भक्ती सुधा परिवारातल्या सर्व श्रोत्यांना आमचा सस्नेह प्रणाम। श्रोते हो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ ही केवळ एक सेवा नाहीये, तर ती आपल्या सर्वांची एकत्रित भक्ती साधना आहे। म्हणूनच भक्ती सुधा रेडिओचं उपशीर्षक आहे आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। हा प्रवास आहे साधनेचा। ही साधना अखंडपणे सुरू राहावी, अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी या हेतूने अनेक श्रोत्यांनी भक्ती सुधा सेवा मित्र म्हणून अत्यंत प्रेमपूर्वक स्वयंप्रेरणेने सहभाग नोंदवला आहे। या सर्व सेवा मित्रांचे आम्ही अत्यंत मनपूर्वक आभार मानतो। अगदी लहानशा वाटणाऱ्या योगदानामध्ये सुद्धा खूप मोठा भाव, श्रद्धा आणि समर्पण दडलेलं आहे। आजच्या या साप्ताहिक कृतज्ञता अभिवादनात आम्ही ह्या सेवा मित्रांचं नम्रपणे स्मरण करत आहोत। त्यांची नावं अशी: सुहास देशपांडे पुणे, मोहन गावडे धारवाड, सचिन कुलकर्णी कोल्हापूर, कमलाकर जोशी परभणी, केदार कवठेकर पुणे, नितीन आमले वसई, विष्णू सातपुते वसमत हिंगोली, मुकुंद दिवाकर पुणे, नितीन बारटक्के पुणे, गौरी पटवर्धन पुणे, पुष्पा कुलकर्णी बीड, समीर खेर जबलपूर, मकरंद ताटके, सुनील पवार, संतोष माने, उमेश कुलकर्णी, गोपाळ रामचंद्र चव्हाण, वैशाली कुलकर्णी पनवेल, राजाकाका देशपांडे अहिल्यानगर, रमेश देशपांडे कोल्हापूर, अनिल सांगोडकर गोवा, शरद कुलकर्णी पुणे, पटवर्धन बंधू पनवेल, हर्षदा अकोलकर पुणे, अंबुजा सुलाखे बंगलोर, सौ विजया सुहास काळे पुणे। हे सर्वजण भक्ती सुधाला सेवा मित्र म्हणून दरमहा देणगी देत आहेत। या व्यतिरिक्तही अनेक नावं आहेत की ज्यांनी त्यांचं पूर्ण नाव कळवलेलं नाही आणि गाव देखील कळवलेलं नाही। या व्यतिरिक्त काही भक्ती सुधा सेवा मित्रांनी आपली नावं जाहीर न करण्याची विनंती देखील केलेली आहे। त्या सर्वांना भक्ती सुधा सेवा मित्र म्हणून कृतज्ञता अभिवादन आम्ही करतो। श्रोते हो, भक्ती सुधाचं निस्वार्थ कार्य अक्षय्यपणे चालू राहावं यासाठी देणगी द्यायची असल्यास अवश्य संपर्क करा। त्यासाठी आमचा मोबाईल नंबर आहे 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353130। या नंबरवर आपलं नाव आणि भक्ती सुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख करा, म्हणजे आपल्याला भक्ती सुधा फाउंडेशनचा QR कोड अथवा UPI ID देऊ शकू, ज्याद्वारे आपण सहजतेने भक्ती सुधा सेवा मित्र करता दरमहा देणगी देऊ शकाल। पुन्हा भेटूयात पुढच्या रविवारी ह्याच वेळी। नमस्कार।
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा। भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्ती सुधा। श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना। संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा।

श्रोते हो, ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर आहे अनुराधा पौडवाल यांचा.

0: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
1: भक्तिसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तिसुधाच्या या कार्यात आपणही भक्तिसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तिसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तिसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तिसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तिसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तिसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30. अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 7:00. श्रोते हो, ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची रचना. संगीत आहे पु. ल. देशपांडे यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर आहे शेखर कुंभोजकर यांचा.

0: श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: श्रोतेहो आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुमन. प्रस्तुती भक्तीसुधा.
0: आता ऐकूया संत तुलसीदास यांची हिंदी भक्ती रचना. संगीत आहे तिरुमले श्रीनिवास यांचं आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत 18 पुराणातील एक ज्ञानाने परिपूर्ण पुराण, नारद पुराण. वक्त्या श्रीमती कल्याणी नामजोशी. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: हे जे नारद पुराण आहे, हे विष्णू पुराण आहे, त्यामुळे विष्णूंचं स्मरण करून आपण पुराणाला सुरुवात करू.

पुराणांमध्ये काय काय अंतर्भूत झालं, आख्यान, उपाख्यान, गाथा आणि कल्प या चारांनी मिळून पुराण संपन्न झालं. आता ह्या सगळ्याचं व्यासांनी आपल्याकडून पुराण संहिता तयार करून त्याचं सुसूत्रीकरण केलं आणि रोमहर्षण नावाचा जो सूत आहे तो व्यासांचा प्रमुख शिष्य होता. नारद पुराण पण ह्यांनीच सांगितलं आहे बरं का. नारद पुराणही रोमहर्षणाचंच आहे आणि त्यामुळे त्यांनी स्वतः व्यासांनी त्याला आपल्या पुराणाच्या ज्या संहिता आहेत त्या त्याला शिकवल्या. त्यांची संहिता त्याला शिकवल्यावर जे ती मोठी आहे, गाथा आहे त्याचा, फार मोठा संग्रह आहे तो. त्या रोमहर्षणाचे सहा शिष्य आहेत: सुमती, अग्निवर्चा, मित्रायू, शांशपायन, अकृतव्रण, सावर्णी असे सहा शिष्य आहेत. या सहा शिष्यांना त्यांनी काही शाखा दिल्या. त्याच्यानंतर रोमहर्षणाने आपल्याला मिळालेली जी पुराण संहिता आहे ती ह्या शिष्यांना शिकवून झाल्यानंतर शेवटच्या तीन शिष्यांनी त्याच्यामधून पुन्हा वेगळ्या तीन संहिता तयार केल्या. आपल्या आपल्या त्यांच्या पद्धतीने त्यांनी त्या संहिता तयार केल्या आणि रोमहर्षणाला मिळालेली मिळून एक, अशा त्या चार झाल्या. आता ह्या घटनेचा उल्लेख विष्णू पुराणात आहे, अग्निपुराणात आहे आणि आता व्यासकृत पुराणांची संख्या 18 कशी झाली ते आपल्याला सांगते. भागवतामध्ये त्यांनी लिहिलं आहे की पुराणं 18 कशी झाली. त्रय्यारुणी कश्य म्हणाले, कश्यप, सावर्ण्या कृतव्रण, वैशंपायन, हारितेभ्यः षडभ्यः, षट पुराणांनी, रोमहर्षणात चत्वारी, व्यासात सप्त, एवं सप्तदश पुराणांनी, व्यासाश्रमेय धित्य भागवतम शुको वदिष्यतीती व्यासाज्ञप्त उग्रश्रवा अपि शुकमुखात शुश्राव. त्यांनी असं म्हटलं की रोमहर्षणाचा पुत्र जो उग्रश्रवा, म्हणजे व्यासांनी रोमहर्षणाला सांगितलं, रोमहर्षणांनी सहा शिष्यांना सांगितलं, सहा शिष्यातल्या तीन शिष्यांनी त्याच्या तीन संहिता तयार केल्या आणि रोमहर्षणाची एक, अशा चार संहिता झाल्या. आता त्या संहिता त्यांनी आपला जो पुत्र आहे उग्रश्रवा त्याला त्या दिल्या. आता त्यांनी काय केलं, त्याला कुणी कुणी आता संहिता दिल्या, तर त्रय्यारुणी, कश्यप आदी हे जे सहा रोमहर्षणाच्या शिष्यांकडून जे मिळाले ते सहा पुराणं मिळाली. नंतर रोमहर्षणाकडून चार, म्हणजे ह्या वरच्या त्यांच्याकडून जे शिष्य पुढे गेले त्याच्यातून जी परंपरा निर्माण झाली त्या परंपरेनी सहा पुराणं दिली. रोमहर्षणाकडून चार पुराणं मिळाली, व्यासांच्याकडून सात पुराणं त्याला मिळाली, सप्तदश पुराणांनी व्यासांनी त्यांना दिलेली आहेत, असं एकूण 17 पुराणं त्याला मिळाली. आणि व्यासांनी त्यांना सांगितलं की 18 पुराण भागवत आहे, हे उग्रश्रवा ते पुराण तुला शुक सांगतील आणि शुकमुनींच्याकडून ते पुराण तू ऐक, असं त्याप्रमाणे 18 पुराणं या 18 पुराण शुकमुखातून आणि 17 पुराणं या पद्धतीने, अशी 18 पुराणं त्या ठिकाणी एकत्र झाली आणि ही 18 पुराणं आदी पुराणं म्हणून प्रसिद्धीला आली. ही मूलभूत पुराणं आहेत. अशा ह्या मूलभूत पुराणांची जी श्लोकसंख्या होती त्या 18 पुराणातल्या प्रत्येक पुराणाची श्लोकसंख्या 12,000 होती. नंतर भविष्य पुराणांनी त्याचा दाखला दिलेला आहे. लोकांनी आवडलेलं आख्यान पुराणात घाल, आवडलेलं आख्यान पुराणात घाल, असं करून ती संख्या पुष्कळ वाढवत गेली आणि पुराणांची संख्या आताची जी आहे ती या एका श्लोकातच त्यांनी म्हटलेलं आहे की एकूण जे पुराण संख्या आहे ती 400,000 श्लोकांची झाली. म्हणजे ही जर 2-2.5 श्लोकांची होती तर त्यात 1,5,000 एवढ्या श्लोकसंख्यांची भर पडली. आणि त्यांनी सांगितलं की एकूण किती आहेत, म्हणाले, शौनकाद्यास्तु ऋषयो ज्ञात्वा भूषस्य स्वर्गतिं गत्वा सूतं प्रणम्यो चुरधर्मं मुख्यं यदाधुना तेभ्यः सुतः पुराणानि श्रावयामास वैमुनः शतवर्ष पंचलक्ष श्लोकं अध्यापयन् मुदा. अशी 500,000 श्लोकसंख्या सर्व पुराणांची मिळून झाली. 417 पुराणांची, 18 पुराणांची आणि 100,000 महाभारताची. महाभारत हे पुराण धरून त्यांनी 500,000 श्लोकसंख्या सांगितली आणि 18 पुराणांची श्लोकसंख्या
ही 4 लाख आहे 18 पुराणं मिळून. आणि त्यांनी त्याच्यामध्ये बराच उल्लेख केला आहे, महाभारतांनी उल्लेख केला आहे, महाभारतामध्ये पुराणातल्या ज्या कथा आल्या आहेत त्याचाही उल्लेख केला आहे. आता एक गंमत म्हणून आपल्याला सांगते की भविष्य पुराण जे आहे ते भविष्य पुराण पुढे आलं, अलीकडच्या काळात आलं किंवा ज्या काळात आलं आपण धरू, काळाच्या बाबतीत आपल्याला समजत नाही. पण त्याच्यामध्ये कारण का समजत नाही म्हणायचं, कारण भर घातली अलीकडच्या काळात घातली म्हणजे पुराण अलीकडच्या काळातलं होत नाही. भर कुणीही ज्याला जे आवडलं आणि ज्याची भाषा चांगली आहे त्याला जर असं वाटलं की मी जे लिखाण केलं आहे ते लिखाण शाश्वत राहावं, कारण प्रत्येकाला आपलं लिखाण म्हणजे त्याचं लाडकं बाळ असतं ते राहिलंच पाहिजे असं त्याला वाटतं, त्यामुळे तो म्हणतो हे माझं जे लिखाण आहे ते कुठंतरी चिरकाल टिकलं पाहिजे. हा पुराणाचा भाग म्हणून त्यात घुसडला की जोपर्यंत तो कोणी बाहेर काढून टाकत नाही तोपर्यंत तो स्वीकार्य राहतो, पुष्कळ काळ राहतो, 2-400 वर्ष राहतो, त्याला त्याचं समाधान मिळतं. भविष्य पुराणामध्ये आपल्याला गंमत म्हणून सांगते की ब्रिटिशांच्या काळामधला लॉर्ड रे त्याचं नाव आहे, त्याच्यामध्ये व्हिक्टोरिया राणीचं नाव आहे. त्या व्हिक्टोरिया राणीला काय म्हटलंय, विकटावती म्हटलेलं आहे. व्हिक्टोरिया राणी म्हणजे विकटावती आहे. आणि त्यांनी इंग्रजी भाषेला गुरुंड असं म्हटलंय की गुरुंड भाषेमध्ये ही बोलणारी माणसं आहेत आणि त्यांची ती राणी विकटावती आहे आणि त्यांचा लॉर्ड रे म्हणून घेतलाय. आणि त्या इंग्रजी भाषा कशी आहे हे सांगण्याकरता तुम्हाला म्हणाले मी उदाहरणांनी सांगतो असं म्हणून त्या ठिकाणी काय सांगितलं माहितीये का, रविवारेच संडेच फाल्गुने चैव फरवरी यष्टी 60 च ज्ञेया त उदाहरण इति म्हणाले हे उदाहरण आहे हे असं लक्षात घ्या. काय तर रविवार म्हणजे संडे आणि फाल्गुन म्हणजे फेब्रुवारी असं त्यांच्याकडे आहे. आम्ही षष्टी म्हणतो म्हणजे त्यांचं 60 आहे हे लक्षात घ्या म्हणाले. असं उदाहरणादाखल लक्षात घ्या आपल्याला हे सांगितलं कशा करता की असं काही काही पुराणामध्ये येत गेलं म्हणून मूळच्या पुराणाची गुणवत्ता कमी होत नाही. काय बाजूला टाकावं लागेल याचा साधक बाधक विचार करावा लागेल, पण याचा अर्थ पुराणांचे विषय हे असे काहीतरी जे निष्फळ आहेत असं म्हणता येत नाही. आता संख्येचं वर्गीकरण केलेलं आहे पुराणांच्या, पुराणांची संख्या 18 मानली आहे. महापुराण 18 आहेत, उपपुराण 18 आहेत. आता ह्या महापुराणांचं वर्गीकरण अनेक प्रकाराने केलं आहे. पुराणांचा विषय चाललाय म्हणून आपण त्या पुराणांचा एकदा उच्चार करू. ब्रह्म पद्म विष्णू शिव भागवत नारदीय मार्कंडेय अग्नी भविष्य ब्रह्मवैवर्त लिंग वराह स्कंद वामन कूर्म मत्स्य गरुड ब्रह्मांड ही 18 पुराणं आहेत. ही 18 आहेत हे सांगणारा श्लोक मोठा सुंदर आहे. त्यांनी म्हटलंय मद्वयम भद्वयम वैव व्रत्रयम वच तुष्टयम अनापलिंग कुस्ना कुस्कानी म्हणजे स्कंद पुराण कुस्कानी पुराणानी पृथक पृथक. म्हणाले तुम्हाला सांगतो की ही पुराणं कशी कशी आहेत तर त्याचं वर्णन करून सांगतो म्हणाले तुम्हाला. आणि ते सांगताना त्यांनी असं म्हटलेलं आहे इथे की ह्या पुराणांच्या ठिकाणी त्याचा क्रम सांगितला आहे. आणि ही जी पुराणं आहेत त्या श्लोकाच्या आधाराने मी आपल्याला सांगते की मद्वयम म पासून 2 पुराण आहेत, भद्वयम भ पासून 2 पुराण आहेत, ब्र ब्र पासून 3 पुराण आहेत, व पासून 4 पुराण आहेत आणि अ ना प लिंग हे लिंग पुराण, नंतर कूर्म पुराण स्का आणि नी या प्रत्येक ह्या अक्षरापासून एक एक पुराण आहे. हा जो विषय आहे तो 18 महापुराणांच्या व्यतिरिक्त ज्यानं उपपुराणं म्हटलं आहे तो विषय आहे. महापुराणांचं आकर्षण सगळ्यांना आहे, उपपुराणांचं आकर्षण कमी आहे. त्याचं कारण असं आहे की ती पुराणं फार प्रसिद्ध नाही आहेत, पण ह्या उपपुराणांच्या ज्या संख्या आहेत त्या त्यांनी म्हणताना 18 म्हटल्या आहेत. पण प्रत्येकाने या त्याच्या संदर्भामध्ये वेगवेगळी पुराणं घेतली आहेत, त्यामुळे प्रत्यक्षात उपपुराणं 51 आहेत आणि प्रत्येक ग्रंथामध्ये त्या 18 उपपुराणांचा उल्लेख वेगळा वेगळा केलेला आहे. आता त्यांनी असं म्हटलंय की ह्या 18 पुराणांच्यापैकी जी उपपुराणं रचलेली आहेत त्या उपपुराणांची काय वैशिष्ट्ये आहेत, तर ती वैशिष्ट्ये सांगताना त्यांनी असं म्हटलंय की ह्यातलं प्रत्येक उपपुराण कोणत्या ना कोणत्या तरी महापुराणाशी संलग्न आहे.
की ती स्वतंत्र पुराण नाही आहेत, ते एका महापुराणाशी जोडलेलं आहे. बरं, त्यांच्याकडे त्या पुराणांचं आकर्षण नसल्यामुळे त्या पुराणांच्या मध्ये काहीतरी माहिती घुसडली आहे आणि काहीतरी लिखाण आहे असं नाही आहे. ती मौलिक पुराण आहे आणि त्या पुराणांच्या मध्ये नेमक्या संख्येबद्दल जरी संशय असला तरी या पुराणांच्या जी 56 पुराणं आहेत त्यांचा कोणत्या ना कोणत्या तरी संस्कृत ग्रंथामध्ये उल्लेख आहे. म्हणजे मूळ पुराण नाही आहे आणि कुणीतरी आपल्या ग्रंथाला पुराण म्हटलं आहे अशी मात्र वस्तुस्थिती नाही आहे. आणि त्यांनी त्याच्याही पुढे असं म्हटलं आहे की उपपुराणांच्यामध्ये संस्कृती, कला, साहित्य, समाजव्यवस्था, धर्मसंस्था याविषयीची जी माहिती आहे ती त्याच्यामध्ये जशी आढळते त्याचप्रमाणे मन्वंतरं, नंतर वंशचरित्र अशा ज्या गोष्टी आहेत की ज्याच्या राजवंशामुळे काळाचा अंदाज येईल, आणि सांस्कृतिक इतिहास या देशाचा काय आहे, हिंदुस्थानची प्रत्येक काळामध्ये काय परिस्थिती होती हे सगळं ह्या उपपुराणांच्यावरून कळतं. आणि म्हणून त्यांनी असं म्हटलं आहे की उपपुराणांचं महत्त्व या पुराणांपेक्षासुद्धा जास्त आहे. आता बघा, इथेच कागद आहे आणि मी विसरले, तो खालीच जोडलेला आहे. आता अर्थ, मद्वय म्हणजे मत्स्य आणि मार्कंडेय, म पासून. नंतर भद्वय म्हणजे भागवत आणि भविष्य, ब्रत्रय म्हणजे ब्रह्मवैवर्त आणि ब्रह्मांड पुराण, आणि व चतुष्टय म्हणजे वामन विष्णू वायू आणि वराह पुराण, अ म्हणजे अग्निपुराण, ना म्हणजे नारद पुराण, प म्हणजे पद्मपुराण, लिंग म्हणजे लिंग पुराण, तिथे त्यांनी ग वापरलाच आहे, आणि ग म्हणजे गरुड पुराण, नंतर कु म्हणजे कूर्म पुराण, स्क म्हणजे स्कंद पुराण, अशी मिळून म्हणाले 18 पुराणं होतात. आता केवळ पुराणांचं महात्म्य घेतो म्हणून आपण वाचकण काय आहे, शेवटी ही सुद्धा माहिती त्या पुराणांच्याच निमित्ताने आपल्याला श्रवण करायची, नाही तर कशाला श्रवणाची वेळ येते. त्यांनी असं म्हटलंय की भागवत पुराणाप्रमाणे भागवत पुराणांनी प्रत्येक पुराणाची श्लोकसंख्या किती आहे हे सांगितलंय, त्याच्याप्रमाणे ब्रह्मपुराणाची 10,000 आहे, पद्मपुराणाची 55,000 आहे श्लोकसंख्या, विष्णुपुराण 23,000 आहे, शिवपुराण 24,000 आहे, भागवत पुराण 18,000 आहे, नारद पुराण 25,000 आहे, मार्कंडेय पुराण 2,000 आहे, अग्निपुराण 115,400 आहे, भविष्य पुराण 14,500 आहे, ब्रह्मवैवर्त 18,000, लिंगपुराण 11,000, वराहपुराण 24,000, स्कंदपुराण 81,000 एवढी आहे, वामन पुराण 10,000, कूर्म पुराण 17,000, नाही स्कंद पुराण 8,111 हा माझं चुकलं, 8,111, वामन पुराण 10,000, कूर्म पुराण 17,000, मत्स्य पुराण 14,000, गरुड पुराण 19,000, ब्रह्मांड पुराण 12,000, ही सगळी श्लोकसंख्या मिळून 400,000 भरते. म्हणजे चूक नाही आहे, ह्याला काउंटर चेक आहे, ह्याला फार महत्त्व आहे की या पुराणात जेव्हा सांगतात आणि दुसऱ्या पुराणात दुसरा श्लोक असतो, तिसऱ्या पुराणात तो मनुष्य वेगळ्या पद्धतीने त्या पुराणांबद्दल बोलतो आणि सगळ्यांची भाषा एकच येते आणि त्यामुळे ते एकमेकांना सिद्ध करतात. आणि उपपुराणांच्या मध्ये त्यांनी त्याचं वर्गीकरण केलंय आणि त्याचं वर्गीकरण करताना, पुराणांचं वर्गीकरण करताना त्यांनी सात्विक, राजस आणि तामस असं वर्गीकरण केलंय. तर सात्विक पुराणांमध्ये विष्णू पुराण, नारद पुराण, भागवत पुराण, गरुड पुराण, पद्मपुराण आणि वराह पुराण आहे. म्हणजे आता मगाशी जसे ते म्हणाले आमचे विरुजी कुंटे, ते म्हणाले तो काल बरोबर नाही त्यावेळी आपलं राहिलं, खरंच आहे, हे सात्विक पुराण आहे. विष्णू आणि नारद पुराण हे क्रमाने श्रेष्ठ आहेत. नारद पुराणामध्ये विष्णू उपासनाच आहे आणि आज योगायोगाने जन्माष्टमी आहे आणि त्याच दिवशी त्या पुराणाला सुरुवात झालेली आहे. हे राजस पुराणं सांगितली आहेत, ब्रह्मांड पुराण, ब्रह्मवैवर्त पुराण, मार्कंडेय, भविष्य, वामन आणि ब्रह्मपुराण ही राजसिक पुराणं आहेत, आणि तामस पुराणं मत्स्य, कूर्म, लिंग, शिव, स्कंद आणि अग्नी ही पुराणं आहेत. आता या पुराणातल्या ज्या देवता आहेत त्या देवतांच्यामध्ये साधारण सात्विक पुराणामध्ये विष्णूचं वर्णन केलेलं आहे, राजस पुराणामध्ये ब्रह्मदेवाचं वर्णन केलं आहे आणि तामस पुराणामध्ये शिव आणि अग्नी यांचं वर्णन केलं आहे, आणि बाकीच्या इतर पुराणांमध्ये सरस्वती आणि पितर यांचं वर्णन केलं आहे. पितरांच्या विषयी त्याच्यामध्ये चर्चा केलेली आहे आणि त्यामुळे त्याच्या पुढे जाऊन आपल्याला बघायचं
तर आत्ता तो मगाचा विषय, आपण जो उपपुराणांची नावं पाहत होतो त्याच्यामध्ये बघा 56 उपपुराणं आहेत, प्रत्येकाने त्यातली वेगळी वेगळी घेऊन 18 म्हटलंय. त्याच्यामध्ये आद्य किंवा सनत कुमारी, नारसिंह, स्कांद म्हटलंय, शिवधर्म, दुर्वासोक्त, नारदीय, कापिल, वामन, औशनस, ब्रह्मांड, पुन्हा पुन्हा नावं आहेत ही वेगळी वेगळी, वारुण, कालिका, माहेश्वर, सांब, सौर, पराशरोक्त, भार्गव, नदी, नंदी, वायवीय, नंदिकेश्वर, युग्म, दैव, भास्कर, मानव, भागवतद्वय, पाद्म, शौक्रेय, बारहस्यत्य, कौर्म, आणु, बृहन्नारदीय, बृहन्नंदीश्वर, क्रियायोगसार, विष्णुधर्मोत्तर, विष्णुधर्म, बृहद्धर्म, शौक, बृहन्नारसिंह, बृहद्वैष्णव, गारुड, गारुड विद्या आहे हा, त्या विद्येशी संबंधित पुराण आहे, प्रभासक, लीलावती, देवी, आखेटक, एकाग्र, एकपाद, लघुभागवत म्हणजे भागवताचा लघुभाग केला आहे, मृत्युंजय आणि अंगिरसक आणि गणेशक या नावानी त्यांनी त्या पुराणांची यादी दिलेली आहे. आणि त्याच्या पुढे आपला जो विषय आहे तो विषय असा की पुराणांच्याबद्दल काही माहिती नाही, कुठेतरी बेंगरुळपणाने पुराण हा विषय जातो असं नाही आहे. पुराणांच्या विषयीचा सविस्तर योग्य अभ्यासाचा विषय या ग्रंथांच्यामधून फार उत्तम प्रकाराने मांडलेला आहे. आता ही जी पुराणांची लक्षणं आहेत ती लक्षणं कोणती, भागवताने दशलक्षणं सांगितली आहेत पुराणाची आणि सामान्यतः पुराणाची 5 लक्षणं स्वीकारली आहेत. सर्गश्च प्रतिसर्गश्च, वंशो मन्वंतराणीच, वंशानुचरितम चेती पुराणम पंचलक्षणम. म्हणाले सृष्टी, प्रलय, राजवंश, मन्वंतर आणि राजे आणि महर्षी यांच्या वंशात उत्पन्न झालेले जे राजपुरुष आहेत, महापुरुष आहेत, त्यांचं वर्णन करणं अशी पुराणाची 5 लक्षणं आहेत. सर्ग म्हणजे सृष्टीचा विस्तार आणि उत्पत्ती, हे ज्याच्यामध्ये सांगितलेलं आहे हा पुराणांचा जो विशेष आहे तो सांख्यांच्याप्रमाणे पुरुष, प्रकृती असा घेऊन त्यांनी सृष्टीचा विस्तार त्यांनी मानलेला आहे. सांख्य दोन्ही तत्व अनादि आणि नित्य मानतात, पण ही पुराणांनी ही दोन्ही तत्व विष्णूची रूपं आहेत असं मानलेलं आहे. विष्णू हे त्याचं अधिष्ठान आहे. नंतर सांख्यदर्शनापेक्षा हे पुराण कसं वेगळं आहे, तर ते असं म्हणतात की विष्णूच्या परम सख्यत्वापासून, मूळ स्वरूपापासून प्रधान आणि पुरुष हे दोन उत्पन्न झाले आणि त्यांच्यापासून कालाच्या ओघामध्ये तिसऱ्या रूपाने म्हणजे काल त्याच्यात मिसळल्यानंतर पुरुष प्रकृतीच्या बरोबर ही सृष्टी निर्माण झाली. आजही आपण बघतो, 100 वर्षापूर्वी आपण नव्हतो, 100 वर्षापूर्वी नंतर आपण असणार नाही. काळाच्या ओघामध्येच फक्त पुरुष प्रकृतीच्या मधून निर्माण होणारी ही सृष्टी आहे ती कालावरती अवलंबूनच आहे. आणि त्यामुळे त्यांनी असं म्हटलंय की ही सगळी सृष्टीच्या काळी हे जेव्हा संयुक्त होतात, विष्णू लीलया हे सगळं निर्माण करतो, ही जी सृष्टी आ ब्रह्मस्तंभपर्यंत निर्माण झालेली आहे तिचे त्यांनी 3 प्रकार सांगितलेत, एक प्राकृत सर्ग, एक वैकृत सर्ग आणि तिसरा प्राकृत वैकृत सर्ग. प्राकृत सर्ग म्हणजे ज्याच्यावर आपल्या काळाचं कोणाचं नियंत्रण नाही, तो त्याचा तो स्वाभाविक निर्माण होतो. वैकृत स्वर्ग म्हणजे जी प्रत्यक्ष ब्रह्मदेवानी आपली बुद्धी ही वापरून जी निर्माण केलेली आहे ती सृष्टी. आणि प्राकृत आणि वैकृत हे दोन एकत्र येऊन आणखीन सृष्टीचा एक तिसरा प्रकार त्या ठिकाणी वर्णन केला आहे. त्याच्यामध्ये ब्रह्मसर्ग हा प्राकृतातला पहिला, म्हणजे ब्रह्मापासून म्हणजे परब्रह्मापासून काय निर्माण झालं ते त्यांनी सांगितलं. भूतसर्ग म्हणजे पंचतन्मात्रापासून सृष्टी निर्माण झाली हे त्यांनी सांगितलं. वैकारिक सर्ग हा प्राकृत सर्गापैकी तिसरा, त्याच्यात त्यांनी म्हटलं की इंद्रिय सृष्टीला म्हणजे आमची 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय ही त्याच्यातून निर्माण झाली. त्याच्या पुढे जाऊन त्यांनी असं म्हटलं की ह्या प्रत्येकाच्या निर्मितीमध्ये एक एक गोष्ट जर आपण पाहत गेलो तर ह्या सगळ्या सर्गांचं जे वर्णन आहे तर हे सगळं सर्गवर्णन जे आहे ते सगळं सर्गवर्णन आपल्याला आत्ता घेण्याची आवश्यकता नाही आहे,
त्याचं कारण असं की आपण जेव्हा सृष्टीची उत्पत्ती पाहू त्यावेळी आपण त्याचा विचार करू आणि त्यामुळे पुराणांच्यामध्ये जे विषय आलेले आहेत त्या विषयांच्यामधला आपण जर हा भाग बघितला किंवा मगाशी बघितलं त्याप्रमाणे मन्वंतराआधी हा जो विषय आहे तो विषय आपण मगाशी पाहून झालेला आहे. त्या विषयामध्ये आता बघण्यासारखं जर काही असेल किंवा बघायचं असेल तरीसुद्धा हरकत नाही आहे. भरभर जायचं असेल पुढे तर फक्त नुसतं सांगून पुढे जाते. मुख्य सर्ग, तिर्यक सर्ग, देवसर्ग, मानुष सर्ग, अनुग्रह सर्ग, कौमार सर्ग, प्रतिसर्ग. आता सृष्टीची उत्पत्ती आपण घेत नाही म्हणून पुढे जाऊया. त्याच्यापुढे मन्वंतरं सांगितली आहेत. मन्वंतरं कालाच्या दृष्टीने विचारात घेतलेली आहेत. मन्वंतरांच्या नंतर त्या सगळ्यांचाही विचार आपण पुढे करू. त्यानंतर वंश आणि वंशानुचरित आहे. वंशाच्या ठिकाणी पुराणांच्यामध्ये वंशाचं वर्णन उपलब्ध आहे. आता या वंशनिर्मितीचा एक चांगला भाग आहे जो आपण पुढे सृष्टीच्या उत्पत्तीमध्ये पाहणार नाही आहे. तो भाग असा आहे की आपल्याकडे पुराणांनीच भागवतामध्ये सुद्धा असं मान्य केलेलं आहे की सगळी संतती जी आहे किंवा सगळेजण प्रारंभापासून जे जन्माला आले ते मनूपासून जन्माला आले आणि मनूपासून जन्माला आलेले म्हणून आम्ही मानव आहोत. म्हणजे आम्हाला जे मानव म्हटलं जातं त्याचं कारण असं की आम्ही मनूची संतती आहोत. आता हा जो मनू आहे ते एका म्हणजे तो काळाचा विचार आपण फार तर पुढे सोडून देऊ पण या एकूण मनूंची संख्या 14 आहे आणि वंशनिर्मितीच्या दृष्टीने दोन मनू महत्त्वाचे आहेत. एक स्वयंभूव मनू आणि दुसरा वैवस्वत मनू. ह्या हा स्वयंभूव मनू हा पहिला मनू आहे आणि वैवस्वत मनू हा सातवा मनू आहे. आता ह्या वैवस्वत स्वयंभूव मनू हा ब्रह्मदेवाचा पुत्र आहे आणि ह्या भूमीवरचा पहिला सम्राट आहे. हा पहिला राजा आहे. शतरूपा ही त्याची पत्नी आहे आणि त्यांना जी मुलं आहेत ती प्रियव्रत आणि उत्तानपाद असे दोन मुलगे आहेत. आता त्याचा पुढे त्यांनी वंश दिलेला आहे आणि ह्या ह्याही वंशामध्ये आपल्याला जाण्याचं काही कारण नाही. त्याचं कारण असं की एक यशस्वी राजांची क्षत्रियांची परंपरा त्या स्वयंभूव मनूपासून निर्माण झाली असं पुराणांना आपल्याला सांगायचं आहे. श्री

श्रोते हो, आत्ताच आपण श्रीमती कल्याणी नामजोशी यांच्या ओघवत्या वाणीतून ऐकलत नारद पुराण. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा।

0: श्री स्वामी समर्थ। ती वृद्ध स्त्री स्वामींची परमभक्त होती। अगोदरल्या जन्मात ती हरिणी होती आणि केवळ स्वामींची कृपा झाली म्हणून शिकाऱ्यांच्या तावडीतून तिची सुटका झाली हे सर्व लोकांना कळलं आणि सर्वजण आश्चर्यचकित झाले। स्वामींनी त्या वृद्धेला मोक्ष दिला हे तर सर्वांच्या समोरच घडलं होतं। श्री दत्तावतारी स्वामी समर्थ आपल्या ह्या छोट्या गावात त्या वृद्ध स्त्रीला मोक्ष मिळावा म्हणून आले आहेत ह्याची गावाला खात्री पटली। सर्वांना वाटू लागलं की स्वामींनी आता आपल्याच गावात राहावं। रामदासी बुवा म्हणू लागले, स्वामी आता आपण मठाकडे चला, तिथेच कायम वास्तव्य करा, आम्ही सर्वजण तुमची सेवा करू। स्वामी मंदपणे हसले, जागेवरून उठले आणि सर्वांबरोबर मठाकडे चालू लागले। मठापाशी आले, रामदासी बुवांना पुन्हा आश्चर्याचा धक्का। मघाशी आपण कुलूप काढलं होतं, आता हे पुन्हा कोणी घातलं? त्यांनी ते कुलूप उघडण्यासाठी चावी फिरवली, दरवाजा उघडला, सर्वजण मठात शिरले। बघतात तर समोर स्वामी निवांत झोपलेले, कोणालाच काही कळेना। स्वामी आपल्याबरोबर मठात आले, मग स्वामी पुन्हा मठात झोपलेले कसे? रामदासी बुवा गोंधळलेल्या अवस्थेत स्वामींच्या चरणांशी कोसळले। स्वामी त्यांना म्हणाले, अरे तू कुलूप लावून कुठे गेला होतास? जाग आली तर मठाला कुलूप, आम्ही बाहेर कसं पडायचं? स्वामींनी आपल्या अपूर्व लीला दाखवायला सुरुवात केली। स्वामी सर्वत्र आहेत, ब्रह्मांड व्यापी आहेत ह्याची सर्वांना आता खात्री पटली। मग सर्वांनी स्वामींची आरती केली। स्वामींनी आपलं दिव्य तेज परावर्तित केलं, सर्वत्र जणू सूर्य प्रकाश पसरला। स्वामींचं भव्य रूप पाहून सर्वांनी एकमुखाने त्यांचा गजर केला। सर्वजण म्हणू लागले, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, आणि स्वामींभोवती सर्वांनी रिंगण घातलं। पहाट कधी झाली कोणालाच कळलं नाही। सर्वजण स्वामींचा प्रेमळ निरोप घेऊन घरोघरी गेले। स्वामी औदुंबराखाली ध्यानस्थ बसले। त्यावेळी एक गाय त्यांच्या पाठीमागे येऊन उभी राहिली। त्या क्षणी रामदासी बुवांना स्वामींनी एकमुखी दत्ताचं दर्शन दिलं। तो क्षण रामदासी बुवांचा मोक्ष क्षण होता।
1: श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।
0: ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो, प्रत्येकालाच आपलं पूर्व प्रारब्ध भोगावंच लागतं। सर्व काही प्रारब्धानुसार घडत राहतं। सुखदुःखाचे वारे सतत वाहतच असतात, आपण ते मनाने कधीच अनुभवायचे नाहीत, तरच प्रारब्धावर मात करता येते। शरीराला जे काही भोगायचं आहे ते भोगू दे, कारण शरीर त्यासाठीच जन्माला आलेलं असतं। आत्मा मात्र अखंड असतो, त्याचा प्रारब्धाशी काहीही संबंध नसतो। म्हणून तुम्हाला कळकळीने सांगतो की शारीर भावनेने कदापिही जगू नका, आत्म्याच्या साक्षीने जगायला सुरुवात करा। तुम्ही मग केवळ प्रकाशाचे धनी व्हाल, काळोख कायमसाठी संपुष्टात येईल।

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा। स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे। नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात। याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी। स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा। निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्ती सुधा।

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130।
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात। भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता।
0: श्रोते हो, भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा। भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या। अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353131 30।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: निरामय जीवन।
2: हरिओम। प्राणायामाची सुरुवात करण्याआधी 3 वेळा ओंकार म्हणूया।

ओंकार साधनेमुळे आपलं चित्त स्थिर झालं असेलच. प्राणायाम करताना पाठीचा कणा सरळ असायला हवा. यासाठी पद्मासन, वज्रासन किंवा सुखासन म्हणजे सरळ मांडी घालून ध्यानात्मक आसनात बसा. आता भस्रिका प्राणायामाने सुरुवात करूया. भस्रिका प्राणायाम करताना दोन्ही नाकपुड्यांनी श्वास छातीत पूर्णपणे भरून घ्या आणि बाहेर सुद्धा पूर्णपणे तितक्याच वेळात सोडा. प्राणायाम करताना डोळे बंद ठेवून मनात प्रत्येक श्वास आणि उच्छ्वासाबरोबर ओमचं चिंतन आणि मनन करा. हा प्राणायाम करताना जेव्हा श्वास आत घ्याल तेव्हा पोट फुगवून देऊ नका. प्रत्येक प्राणायाम आपण 3 मिनिटं करणार आहोत, त्यामुळे ह्या आकड्यांच्या बरोबर श्वासाची गती ठेवा. 1 2 1 2. प्रत्येक जण आपापल्या शक्ती सामर्थ्यानुसार हा प्राणायाम संथ गतीने, मध्यम गतीने अथवा जलद गतीने करू शकतो. ह्या प्राणायामाची सवय झाल्यावर गती वाढवत न्या. उच्च रक्तदाब आणि हृदयरोग असणाऱ्यांनी भस्रिका जलद गतीने करू नये. भस्रिका करताना मनामध्ये असा विचार करा की या अखिल विश्वात सामावलेली दिव्य शक्ती, पवित्रता, सुख, शांती, आनंद, ऊर्जा असं जे जे काही मंगल आहे, शुभ आहे, ते प्रत्येक श्वासाबरोबर माझ्या देहात प्रवेश करत आहे. अशा दिव्य संकल्पासहित केलेला प्राणायाम नक्कीच लाभदायक ठरेल. भस्रिका प्राणायामामुळे फुफ्फुसं सशक्त होतात. हृदय आणि मेंदूला शुद्ध प्राणवायू मिळाल्यामुळे आरोग्य प्राप्त होतं. सर्दी, जुनं पडसं, ॲलर्जी, श्वासरोग, दमा असे रोग दूर व्हायला मदत होते. तसंच शरीरातील प्राण आणि मन स्थिर होतं. हा प्राणायाम रोज 3 ते 5 मिनिटं केला तर त्याचा लाभ तुम्हाला नक्कीच जाणवेल. ह्या ध्वनिमुद्रिकेत दिलेल्या प्राणायामांच्या नंतर जास्त वेळ प्राणायाम करण्यासाठी शेवटी दिलेल्या संगीतावर प्राणायामाचा सराव करा. दुसरा प्राणायाम करूया